सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 23 मे 2026.

अमृतधारा कार्यक्रमात सुरुवातीला बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली भूपाळी ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजामध्ये.

गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेली भूपाळी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया. गायक अजित गडकडे.

अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची गळवण ऐकूया.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये संत एकनाथ महाराजांची ही गवळण आपण ऐकलेत. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या आवाजात अरुण हिरे यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये अरुणा ढेरे यांनी लिहिलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये कुंदन कोबाळे यांची रचना.

मदन कोबाळे यांची ही रचना आपण ऐकलीत मिलिंद शिंदे यांच्या आवाजामध्ये. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण कार्यक्रमात आता हिंदी भजन रचना.

हरिओम यांच्या आवाजामध्ये हिंदी भजनरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी पंढरीनाथ सोनावणी यांनी लिहिलेलं देशभक्तीपर ऐकूया, सुनंदा सोनी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

सुनंदा सोमी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात पंढरीनाथ सोनावणे यांनी लिहिलं देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोत्यांनो, जाणून घेऊया आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता. यामध्ये समतोल आहार व्यवस्थापनातून दूध उत्पादनात वाढ याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती. सादर करते मुक्सित मुजावर. 6:50 परिसर याअंतर्गत हरित संगम याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. सादर करत्या तेजा दुर्वे. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद लेखन प्रसाद बुरंडे. 7:00 आयसी अक्षरे रसिके यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध सकारात्मक विचार. दिलखुश 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:45 श्वास हेल्थ केअर. 7:50 आयुर्विश हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम. 8:15 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. सादर करते राजेश शेजवाळे. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार. 9:30 साहित्य पश्चिमा इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका. यामध्ये आज हेलन डनमोर यांचा आणि त्यांची कादंबरी झेनर इन डार्कनेस चा परिचय आपण ऐकू शकाल. वक्त्या डॉक्टर प्रभावती पाटील. 10:00 आपकी पसंत. 10:30 लोकसंगीत. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 गाता रही मेरा दिल. दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज जीवन त्यांना कळले हो 50 वर्षाहून अधिक काळ विना मोबदला

0: संस्कार वर्ग तसंच पाळणाघर चालवणाऱ्या आणि महिलांना स्वावलंबी तसंच सूक्ष्म बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत. त्याचबरोबर अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा, सादरकर्त्या तेजा दुर्वे. त्याचबरोबर आकाशवाणी @90 म्हणजेच निरंतर स्वरलहरी या अंतर्गत युद्धजन्य परिस्थितीत आकाशवाणीची भूमिका आपण ऐकू शकाल. लेखन किशोर कुलकर्णी, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. संध्याकाळी 7:30 किसानवाणी अंतर्गत रामराम पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नेहमीच्याच वेळेमध्ये बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आमच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया समतोल आहार व्यवस्थापनातून दूध उत्पादन वाढ याविषयीची माहिती.
2: मंडळी, जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्यानं जनावरांच्या जाती, त्यांची अनुवांशिकता, वय आणि वेळ यावर अवलंबून असते. तसंच ते काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर देखील अवलंबून असतं. त्यामुळं दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये चढ उतार होत असतो. समतोल आहार, आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन तसंच पालनपोषण आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर दूध उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते. मंडळी, जनावर ब्याईल्यानंतर पहिले 4 दिवस जवळपास 2 किलो गव्हांडा, 1.5 किलो गूळ, 2 चमचे मीठ आणि क्षारयुक्त मिश्रण द्यावं. पहिल्या 3 महिन्यांपर्यंत दिवसातला संपूर्ण 28-30 किलो आहार 3 वेळा विभागून दिला तर दूध उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होते. रोजच्या शरीर पोषणासाठी जवळपास 1-1.5 किलो देशी गायीसाठी, 2 किलो खुराक संकरित गाय आणि म्हशीसाठी द्यायला हवा. मंडळी, दुधाळ जनावराला वजनाच्या 2-3% कोरडा चारा द्यावा. त्यापैकी 2/3 भाग वैरण आणि 1/3 भाग आंबोण देणं फायद्याचं ठरतं. प्रति 3 लिटर दुधामागं प्रत्येक दिवशी 1-1.5 किलो अतिरिक्त खुराक द्यावा. दुधाळ गायी आणि म्हशीला प्रतिदिन 15-20 किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून तसंच 4-8 किलो सुका चारा दिला तर दूध उत्पादनात फायदा मिळू शकतो. दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये प्रथिनं खनिज मिश्रण असलेलं खाद्य द्यावं. शेवग्याच्या झाडाचा पाला खनिज गुणधर्मासाठी उत्तम आहे. दुधाळ जनावरांना दररोज 20 ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिलं तर दूध उत्पादनात चांगली वाढ होते. स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात प्यायला द्यावं. पाण्यामुळे जनावरांचं आरोग्य उत्तम राहून दुधातही वाढ होते. मंडळी, दूध हे एकाच माणसाच्या हातानं ठराविक वेळीच आणि समान अंतरानं काढावं. शेवटची धार पूर्णपणे काढावी. त्यात स्निग्धांशाचं प्रमाण वाढतं. जनावरांची तसंच गोठ्याची नियमित स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घ्यावी. तसंच जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या पुढच्या पिढीचं संगोपन करावं.
1: समतोल आहार व्यवस्थापनातून दूध उत्पादन वाढ याविषयीची माहिती आपण ऐकली कृषी वार्ता या आमच्या कृषी विषयक कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 दिलखुलास 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद 7:45 श्वास हेल्थ केअर 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर त्याचबरोबर 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललोय. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरतीये, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहितीये, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.

श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।
2: सहा वाजून 50 मिनिट झाली आहेत।
3: परिसर।
4: श्रोत्याहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
5: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत।
6: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा

0: गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
5: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी,
6: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी,
5: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी, थंडगार

0: मस्त मजेदार
1: सर्वत्र उपलब्ध कोल्हापूरची स्फूर्ती।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। 6:55 आणि 25 सेकंद झाली आहेत।
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
4: सुप्रभात काका।
5: नमस्कार
4: काका। डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आणि या ठिकाणी लोक कसे फसवले जातात?
5: सांगतो। हे बघा, डिजिटल अरेस्ट म्हणजे आभासी खोटी नजर कैद। हे बघा, तुमच्या विविध अकाउंट वरून सायबर मंडळी तुमची सगळी माहिती काढतात। तुमची बँक अकाउंट किती पैसे आहेत, तुमचं वय काय आहे, या सगळ्याचं ती मंडळी अभ्यास करतात। आणि मग एक दिवस तुम्हाला फोन येतो किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्हाला विविध प्रकारची भीती घातली जाते। ते लोक त्यांना ईडी, पोलीस, गुप्तहेर असं दाखवतात आणि सांगतात की तुमच्या आधार कार्ड प्रमाणे ड्रग्ज माफियांच्या टोळीमध्ये तुम्ही सहभागी आहात असं कळतंय। तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड याचे सगळे तिथे रेफरन्सेस आहेत, त्यामुळे तुम्हाला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। दुसरं म्हणजे तुम्ही कुठल्या तरी घोटाळ्यामध्ये सापडलेले आहात। आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची माहिती तुम्ही परदेशी एजन्सींना कळवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे। तुम्ही अजिबात जागा सोडायची नाही, या खोलीच्या बाहेर जायचं नाही, कोणालाही सांगायचं नाही। तुम्हाला जर त्याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला इतके इतके लाख द्यावे लागतील, हे असं म्हणेपर्यंत तुम्ही घाबरता।
4: हो,
5: मग तुम्ही सांगता की मी असं काही केलेलं नाहीये, कुठल्याही घोटाळ्यात मी नाहीये, असं तुम्ही म्हटल्याबरोबर तुम्हाला सांगतात की थांबा, तुमचं नाव आणि रेफरन्स हे सर्व पोलीस स्टेशनला आलेलं आहे। लांबच्या कुठल्या तरी पोलीस स्टेशनचा देखावा असतो आणि तुम्हाला वाटतं की खरंच पोलीस स्टेशन आहे। आणि मग तिथला माणूस एकदम तो कडक भाषेत तुमच्याशी बोलतो की तुम्हाला अटक करावी लागेल, सुटायचं असेल तर एकच मार्ग आहे, ताबडतोब 30 लाख रुपये द्या, शक्य नसेल तर प्रॉपर्टी विका ताबडतोब आणि 1 लाख रुपये वर्ग करा, नाहीतर संध्याकाळी अटक। तुम्ही मला सांगितल्याशिवाय या घरातून कुठेही बाहेर जायचं नाही, तुम्ही कुणाला सांगायचं नाही, तुम्ही इथून हलायचं नाही। तुमच्याकडे रोज थोडे थोडे असे करत ते मग पैसे काढायला लागतात।
4: बापरे, मग असं झालं तर काय करायचं काका?
5: अहो, सर्वात सोपं, नंबर ब्लॉक करणे, पोलिसांना सांगणे। एक लक्षात ठेवा, कोणीही पोलीस अधिकारी फोनवर पैसे मागत नाही। डिजिटल अरेस्ट हा काल्पनिक बागुलबू आहे, त्याला अजिबात घाबरायचं नाही। आपला एक 4 अक्षरी मंत्र पाठ करा।
4: कोणता?
5: 1930।
4: ओ ओ, 1930।
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
2: लेखकासह सहभाग दिव्या अष्टपुत्रे। आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम। श्रोत्यांनो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। मराठीतील प्रसिद्ध संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक, अभ्यासक, लेखक केशवराव भोळे यांचा जन्मदिन। ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा स्मृतिदिन। ज्येष्ठ गायिका वसुंधरा कोमकली यांचा जन्मदिन। श्रोतो, 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून पाळला जातो। त्याचबरोबर आजचा दिवस हा वर्ल्ड रेसलिंग डे म्हणजे जागतिक कुस्ती दिवस म्हणूनही पाळला जातो। अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा आज वाढदिवस आहे। त्याचबरोबर संगीतकार राहुल रानडे यांचाही आज वाढदिवस आहे।

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकता आहात हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. काही दिनविशेष आपण जाणून घेतले. 7 वाजलेत. आईसी अक्षरे रसिके यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध ऐकूया. सकारात्मक विचार

श्रोतेहो, आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील घटना घडत असतात. कारण विचारातून कृती जन्माला येते, कृतीतून सवय निर्माण होते, सवयीतून आपला स्वभाव बनतो आणि हा स्वभाव आपलं भविष्य ठरवतो. आपलं उज्ज्वल भविष्य हे आपल्या सकारात्मक विचारांच्यावर अवलंबून असतं. जर आपण नेहमी यशाचा आणि सफलतेचा विचार केला तर यश हे हमखास मिळतंच, आणि जर आपण नकारात्मक विचार केला तर अपयश हे ठरलेलंच असतं. मनात ज्या विचारांचं बीज आपण पेरतो तेच झाड उगवतं. सकारात्मक विचारांचं बीजारोपण केल्यास यश हे निश्चित मिळणारच. म्हणून जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची जोपासना करून त्यानुसार कृती करणं महत्वाचं ठरतं. दिवसभरात आपण असंख्य विचार प्रतिक्रिया व्यक्त करत असतो, परंतु त्यातील बरेच विचार हे अविचार, पूर्वग्रह दूषित किंवा अनावश्यक असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी, अर्थात आपण जसा विचार करतो तसं जग आपल्याला दिसतं. नकारात्मक लोक नेहमी उणीवा, कमतरता आणि समस्या यांच्याकडेच पाहतात आणि अडचणींचं रडगाणं मांडत राहतात. तर सकारात्मक विचार करणारी मंडळी प्रत्येक अडचणीत संधी शोधतील. काय नाही यापेक्षा जे आहे किंवा जे आपण करू शकतो अशा बाबींवर लक्ष केंद्रित करतील. यामुळं त्यांच्यासाठी प्रगतीचा मार्ग नेहमीच खुला असतो. याउलट नकारात्मक लोक इतरांचा द्वेष करणं, मत्सर करणं, टीका करणं अशा अनावश्यक गोष्टीतच आपला वेळ वाया घालवतात. नकारात्मक लोकांच्या सहवासात आपण सकारात्मक राहूच शकत नाही. त्यांच्या विचारांचा परिणाम हा आपल्यावर होतच असतो. त्यामुळं शक्यतो आपण नकारात्मक विचार असलेल्या मंडळींचा संपर्क टाळणं हे इष्टच. माणसाचं मन हे खूप विकसित असून जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचा वेग सर्वाधिक आहे. ते कुठेही भटकत राहतं. प्रत्येकाच्या जीवनात चिंता दुःख हे आहेतच. त्या अनुषंगानं मनात विचार येत राहणं हे स्वाभाविक आहे. सतत विचार करणं हे एक प्रकारचं प्रत्येकाचं कर्मच आहे. त्यातून सकारात्मक विचारांसाठी मनाची मशागत करणं गरजेचं असतं. आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा या माध्यमातून मनाला स्थिर करावं लागतं. त्यातूनच आपल्याला प्रगतीचे मार्ग सापडतील. मनातील चिंतनावरच आपली ऊर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून उत्तम, उदात्त आणि उन्नत जीवनासाठी मनाला सकारात्मक विचारांचा आहार पुरवणं गरजेचं ठरतं. थॉमस अल्वा एडिसन हे एक महान शास्त्रज्ञ होते. लहानपणी त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यांनी विज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचं स्वप्न पाहिलं. थॉमस हे कष्टाळू होते. वर्तमानपत्र विकण्याचं काम त्यांनी स्वीकारलं. त्यातून एक छोटीशी प्रयोगशाळा त्यांनी आकाराला आणली. वर्तमानपत्र विकायची आणि प्रयोगही करायचे असं काम चालू झालं. परंतु एके दिवशी प्रयोगशाळेतील फॉस्फरसची बाटली फुटली. परिणामी डब्याला आग लागली. गार्ड धावतच आला आणि त्यांनी थॉमसच्या कानाखाली एक जोरदार फटका मारला. तो एवढ्या जोरात होता की त्याच्यामुळे पुढं थॉमसला एका कानाला बहिरेपणा आला. पुढं त्यांनी लिहून ठेवलं की मी एका कानानं बहिरा झालो हे चांगलं झालं. त्यामुळं कितीही गोंगाट असला तरी प्रयोगातून माझं लक्ष इतरत्र विचलित झालं नाही. स्वतःची प्रयोगशाळा डोळ्यादेखत जळून खाक झाल्यानंतर एडिसन म्हणाले, आज माझ्या सगळ्या चुका जळून खाक झालेल्या आहेत. चला आता पुन्हा नव्यानं कामाला सुरुवात करूया. यानंतर फक्त 21 दिवसातच एडिसननी ग्रामोफोनचा शोध लावला. सकारात्मक दृष्टिकोनाचं हे बोलकं उदाहरण आहे. आपल्या जीवनाची वाटचाल नैराश्याकडे होऊ नये यासाठी नकारात्मक विचारांना सकारात्मक करणं गरजेचं असतं. यासंदर्भात पाश्चिमात्य विचारवंत जॅक कॅनफिल्ड म्हणतो, नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तुम्ही जगाचं काहीही भलं करू शकत नाही. जेव्हा तुम्ही नकारात्मक घटनांच्यावर ध्यान केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्या वृद्धिंगत करता. जीवनात जेव्हा नकारात्मक गोष्टी दिसू लागतात तेव्हा तो एक संकेत समजावा. तुम्ही तुमचं चिंतन बदलायला हवं हे दर्शवणारा, जागृत करणारा असा संकेत असतो. नव्या सकारात्मक प्रतिमा प्रक्षेपित करायला हव्यात अशी प्रेरणा देणारा हा संकेत असतो. ही समस्या विश्वव्यापी असली तरी आपण स्वतःला मुळीच कमजोर समजता कामा नये. आपल्यापाशी आवश्यक तेवढी शक्ती आहे आणि ती असतेच. प्रत्येकजण सुखात असू दे, आनंदात असू दे, प्रत्येकाला पुरेसं अन्न मिळू दे यावर ध्यान केंद्रित करावं. आपल्या आसपास सभोवताली काहीही होऊ

0: आपण प्रेम आनंद या भावना प्रक्षेपित करून जगाला खूप काही देऊ शकतो आणि जगाचं कल्याण करू शकतो. थोडक्यात, परिस्थिती कशी असो आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवा ही गोष्ट सत्य आहे.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये सुभाष महाजन लिखित वैचारिक बंधापण ऐकलात. सकारात्मक विचार वाचक स्वर आणि सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीचं हे कोल्हापूर 7:05 आणि 35 सेकंद झाली आहेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: स्फूर्ती दही वाटीभर,
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
4: स्फूर्ती.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: आकाशवाणीचा हे कोल्हापूर केंद्र आहे, ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून।
3: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
4: आकाशवाणी
3: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
4: आकाशवाणी,
3: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
4: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली। व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला। दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे। या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे। प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते। महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे। शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली। टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। मुंबई टेक वीक सारख्या

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल

उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका

0: झालेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
3: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
2: काय
3: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
5: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
6: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
5: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
6: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244 241 261.
7: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
8: काळजी करू नकोस, थंड हो.
7: कसं काय?
8: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
7: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
8: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
7: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
1: हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:25 दिलखुश, 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद, 7:45 श्वास हेल्थ केअर, 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी.

श्रोतेहो, भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी साठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132265624, 02132265624. तेव्हा जरूर फोन करा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत, आणि आपले शेतीविषयक प्रश्न तसंच शंका जरूर विचारा. यावेळचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाषी शेणवे. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत, आणि आपले प्रश्न आणि शंका विचारा. आमचा फोन नंबर 02132265624, 02132265624. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 7:25 होत आहेत. दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. त्याआधी संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय ते खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला
2: नक्की. सर आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
2: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्युज डेटा आहे.
2: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काय माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आले, इकडे तिकडे आले. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट

0: काय तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देत.
1: अच्छा,
0: त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
1: अच्छा, पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो, तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
0: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
1: हा,
0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारात वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशियरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तत्काळ करायचं आहे, जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तत्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
1: अच्छा,
0: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण.
1: हे
0: डीप फेक व्हिडिओ आहेत,
1: डीप
0: फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइस चे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आपला बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो. तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं
1: जाईल.
0: याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच डीप फेक बनवलं सर.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल.
1: अच्छा,
0: आता फॉर एक्झाम्पल युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे.
1: अच्छा,
0: ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
1: नक्कीच,
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे, सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. त्याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात, ते 24/7 आहेत.
1: अच्छा,
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो, लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते.
1: अच्छा,
0: त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं
1: जातं,
0: जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारी काही यंत्रणा असतात.

0: ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
1: अच्छा.
0: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर एसओसी सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे सीओई सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलिटिशन मध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा.
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलिटिशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले सांगायचं, माहिती द्यायची आहे, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलिटिशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलिटिशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात, मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट म्युल अकाउंट असतात, म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात, मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून
1: घ्यायचा.
0: पण पहिलं हे 1930.
1: नक्की सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखो हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. 7:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं. याची नेमकी कारणं काय आहेत?
3: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं, ग्लुटीन बद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्त आहे, रेडी फूडमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं, ऍसिडिक लेवल वाढते. आणि जर का शरीरात ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे. मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात
2: ठिसूळ.
3: आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, बंधत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10 25.
3: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय हे बरंच होणार नाहीये. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरो वॉटर पितो ज्याला डिमिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्बच होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, त्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात, म्हणजे त्याला मॅग्नेशियम पण पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसतं कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व आर्टरीज, त्यामुळे तुमची आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं सांगतात ना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत, किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतात ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं, मग मॅग्नेशियम पण द्यायचं. पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार आहे, बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे का? तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही ह्या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या, मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का ह्या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतो ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा, बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, बंधत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर

0: मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम. आणखी दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतील.

0: 8484 0615 8484 0615 पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम. आणखी दोन प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसना संदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
6: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदय विकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्या सोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होत आणि तसा वयाने तरुण 42 वर्षे वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची, म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात. पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
5: अच्छा.
6: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो. ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेटिसिटी.
5: ओके. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850 63934 73850 63934 7385063934. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
6: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी मागं स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडीमध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात, जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड्स घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
5: श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन

0: करांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.

0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व हेल्थ केअर,
4: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
5: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
6: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ती म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला जातो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला जातो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ.
5: श्रोते हो 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 8448-8449-60 8448-8449-60 याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. सर आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
6: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीवनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते शरीर नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
5: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असते.

0: असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844-844-9962, 844-844-9962, 8448449260. याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाडगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळे,
1: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखालिया मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
2: वय दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला

0: श्रोते हो अवश्यायिका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला या विषयाची माहिती
1: आराखडा येतो आणि तो आपल्या खरोखर विकासाची त्याच्यामध्ये योजना साध्य होणार आहे की नाही आपल्या शहराची गरज काय हे बघून आपण त्याच्यावरती आपले प्रतिसाद मांडले पाहिजे. यासाठी तज्ञांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुद्धा विषय समजून घ्यायला पाहिजे. तज्ञांना जरूर तर विचारलं पाहिजे आणि याच्यात लोकसहभाग नोंदवणं हे सरकारला अपेक्षित आहे.
0: ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. मंडळी ही माहिती तुम्ही ऐकू शकाल येत्या रविवारी म्हणजे 24 मेला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

श्रोते हो, येत्या सोमवारी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

एफ 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर आहे. 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

0: यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. संगीतकार आहेत आरोही आगरकर. गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत.
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे. अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे. त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे, आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा. त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे. वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे. अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा. कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे. कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस. हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते, पण शब्दात सांगता मात्र येत नाही. तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले. चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले.

श्रोतेहो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. साथ संगत, तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

जपा हस्तलिखितांचा ठेवा, माहिती शासनाला कळवा. ज्ञान भारतम प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला गती. भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपरिक ज्ञान हे पिढी दर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारित होत आलेलं आहे. परंतु हे सर्व हस्तलिखित जागोजागी विखरलेल्या स्वरूपात आहेत. हस्तलिखितांचं ज्ञान भांडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता यावं या दृष्टीनं भारत सरकारनं ज्ञान भारतम या प्रकल्पाची आखणी केली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचं सर्वेक्षण, त्याचबरोबर दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटलायझेशन तसंच प्रसार करणं हा आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ज्ञान भारतम या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्चपासून प्रारंभ करण्यात आलाय. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय, धार्मिक संस्था तसंच खासगी संग्राहक यांच्या सहकार्यानं 1 कोटी अधिक हस्तलिखितांचा शोध आणि नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तसंच भारताच्या समृद्ध ज्ञान परंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधित संस्था, ग्रंथालय अथवा खासगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतु कुणाला स्वखुशीनं हस्तलिखित शासनाकडे सुपूर्द करावायची झाल्यास शासन ती स्वीकारेल. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठं, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालय तसंच विद्वान यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यात या प्रकल्पासाठी संस्था, क्लस्टर केंद्र आणि स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर क्लस्टर केंद्र, त्याचबरोबर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे, आनंद आश्रम संस्थान पुणे हे स्वतंत्र केंद्र, तसंच भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे हे स्वतंत्र केंद्र. राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य नोडल अधिकारी सुजित कुमार उगले संचालक पुराभिलेख संचालनालय हे कार्य पाहणार आहेत, तर अंजली ढमाळ उपसंचालक मराठी भाषा विकास संस्था तसंच अभिजात मराठी भाषा कक्षा, मराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या सर्वेक्षणासाठी ज्ञान भारतम या प्रकल्पांतर्गत ज्ञान भारतम हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलंय. त्याद्वारे हस्तलिखितांचं क्षेत्रीय मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्था, ग्रंथालय, संग्रहालय, संस्कृत पाठशाळा, धार्मिक संस्था, संशोधक, पारंपरिक पंडित तसंच एनसीसी, एनएसएसचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. यानिमित्तानं आपल्याकडे जर काही हस्तलिखित उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञान भारतम या मोबाईल ऍपवर अपलोड करावी आणि या राष्ट्रकार्यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केलंय. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक, लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी

0: विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर एडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्र प्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदांनंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत.

0: रहेछ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: या जगात असा एकही माणूस सापडणार नाही की जो विचार करत नाही। प्रत्येक माणूस चिंतन करत असतो, पण बहुधा तो अनिष्टच चिंतन करत असतो। बहुतेक सर्व लोक नेहमी अनिष्ट चिंतन करतात, अनिष्ट विचार करतात। जगात जे काही दुःख निर्माण झालं, अडचणी निर्माण झाल्या, समस्या निर्माण झाल्या, रोगराई आपत्ती विपत्ती निर्माण झाली, या सर्वांचं एकमेव कारण म्हणजे अनिष्ट विचार। तुमचे विचार जर अनिष्ट असतील तर त्यातून जे निर्माण होतं ते अरिष्टच निर्माण होतं। म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्ही विचारांच्या ठिकाणी, चिंतनाच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे। चिंतनाच्या ठिकाणी सावध राहिलात की तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल। म्हणून संसारी असावे सावध हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते। वास्तविक जगातील सर्व दुःखाचं मूळ आपल्या ठिकाणी नांदणाऱ्या अनिष्ट विचारात आहे, आणि हे न कळल्यामुळंच लोकांनी संसारावर खापर फोडलं। जीवनविद्या सांगते की संसार वाईट नाही, बायको मुलं वाईट नाहीत। वाईट काय आहे? तर तुझं जे चिंतन आहे, अनिष्ट आहे, ते वाईट आहे। त्याऐवजी तुम्ही इष्ट चिंतन कराल तर तुमचे सर्व प्रश्न सुटतील। तुकाराम महाराज सांगतात, नको सोडू अन्न, नको सेवू वन, चिंती नारायण सर्व भोगी। किंवा हित ते करावे देवाचे चिंतन। अहो, यापेक्षा सोपं काय सांगणार? आता देवाचं चिंतन करायचं म्हणजे कुणाचं चिंतन करायचं? जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं। दिव्यत्व कुठे आहे? जीवनविद्या सांगते दिव्यत्व कुठे नाही। तुमचा प्रश्न दिव्यत्व कुठे आहे तर दिव्यत्व कुठे नाही हा माझा प्रश्न आहे। वास्तविक दिव्यत्व जे आहे ते तुम्ही पाहाल तिथं आहे, पाहाल तिथं दिव्यत्व आहे। प्रल्हादाला हिरण्यकश्यपूनं तुझा नारायण आहे कुठे असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रल्हादानं उलट प्रश्न केला की माझा नारायण नाही कुठे। याचा अर्थ तुम्ही पाहाल तिथं तो आहे।

त्याप्रमाणे दिव्यत्व जे आहे ते तुम्ही जिथं पाहाल तिथं ते आहे. जिकडे तुम्ही पाहाल तिकडे दिव्यत्व आहे. झाडांकडे बघा, आकाशाकडे बघा, सूर्यचंद्र यांच्याकडे बघा, पशु पक्षी माणूस या सर्वांकडे दिव्यत्व आहे. हे जे दिव्यत्व आहे या दिव्यत्वाचं तुम्ही चिंतन करा, त्याचं दर्शन घ्या. तुम्ही सतत त्याचं चिंतन करा, त्याचं सतत स्मरण करा, त्याचं अनुसंधान करा. जीवनविद्या सांगते की आपल्या शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं कुठे आहे. आपल्या मानवी शरीरापेक्षा दिव्यत्व दुसरं काही नाही. जीवनविद्या सांगते की आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर आहे म्हणून धर्म आहे, शरीर आहे म्हणून समाज आहे, शरीर आहे म्हणून बायको आहे, नवरा आहे, जग आहे, शरीर आहे

आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर आहे म्हणून धर्म आहे, शरीर आहे म्हणून समाज आहे, शरीर आहे म्हणून बायको आहे, नवरा आहे, जग आहे, शरीर आहे म्हणून सर्व ब्रह्म आहे, शरीर नाही तर सर्व शून्य। वास्तविक आपलं हे शरीर आहे म्हणून सर्व आहे, आणि हे शरीर नाही तर सर्व शून्य आहे, हे आपण ध्यानात ठेवायला हवं। लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आपलं हे जे शरीर आहे हे असार आहे, आपलं शरीर हे नाशवंत आहे। मी त्यांना सांगतो की अरे पण तू रडतोस कशाला का, ते जाईल तेव्हा जाईल, पण तू आत्तापासूनच कशाला रडतोस, मरशील तेव्हा मरशील, आत्तापासून रडतोस कशाला। जीवनविद्या सांगते की तू सुखानं संसार कर, संतही तेच सांगतात, ते सांगतात सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी, सुखे संसार हा करी वाचे उच्चारावा हरी असं म्हटलेलं आहे। आता हरीचं स्मरण करायचं म्हणजे कुणाचं स्मरण करायचं, त्यासाठी सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद पदते हरी म्हणती तया असं म्हटलेलं आहे। हरीचं स्मरण करायचं म्हणजे आनंदाचं स्मरण करायचं आणि आनंदात राहायचं। समुद्रामध्ये आनंदानं पोहायचं म्हणजे प्रथम समुद्रात पोहायचं कसं हे आपल्याला शिकावं लागतं। तुकाराम महाराज म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोहात पोहण्यासाठी आनंदाच्या डोहात पोहायचं कसं हे प्रथम शिकावं लागतं। लक्षात घ्या की आपोआप काही होत नाही आणि केल्याशिवाय काही होत नाही। सांगायचा मुद्दा असा मला की देवाचं चिंतन करायचं म्हणजे दिव्यत्वाचं चिंतन करायचं हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे। देवाचं स्मरण करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गणपती शंकर किंवा अन्य मूर्ती येतात। जीवनविद्या सांगते की यापेक्षा दिव्यत्व पहा। ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात पहा, ते सांगतात हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोचे। ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी समस्त हा शब्द वापरलेला आहे। वास्तविक समस्त या शब्दात काही वेगळं नाही। जो या विश्वामध्ये परमेश्वराला पाहतो म्हणजेच विश्वरूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असं पाहतो, तो सर्व भक्तामध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय। जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची। शरीराला बाजूला सारायचं आणि आत्मतत्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचं हे जीवनविद्येला मान्य नाही, कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीर रूपानं सगुण साकार झालेला आहे, आणि म्हणून शरीर रूपानं परमेश्वरच प्रकट आहे, मूर्तिमंत आहे। हे ज्याला आकळता येत नाही त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये मानवी शरीर हा सर्वात महत्वाचा घटक आहे। मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही, इतकंच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगायला सुद्धा काही उरत नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मानवी शरीर नाही तर देवधर्म, बायको मुलं, घरदार, उद्योग व्यवसाय, यज्ञयाग, भजन पूजन, प्रपंच परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही। थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व आहे, आणि ते नसेल तर काहीच नाही अशी वस्तुस्थिती आहे। जीवनामध्ये मानवी शरीराचं एवढं प्रचंड महत्व असून सुद्धा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानवजातीची शोकांतिका आहे। सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण चिंतन असं म्हणतो हे चिंतन करणं हा महत्वाचा भाग आहे। चिंतनाचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात
हित ते करावे.

0: देवाचे चिंतन करून या मन एकविध. जीवनविद्या सांगते की देवाचं चिंतन म्हणजेच दिव्यत्वाचं चिंतन जर सतत केलं तर तुमचे विचारही त्याप्रमाणेच येतील. जसं तुमचं स्मरण तसे तुमचे विचार, तुमचं जसं चिंतन तसे तुमचे विचार. जीवनविद्या सांगते की एकदा का तुमचं स्मरण सुधारलं की तुमचे विचार सुधारते, आणि विचार सुधारले की उच्चार आचार हेही सुधारतील. मी हे नेहमी सांगतो की सुखी होणं सोपं आहे, दुःखी होणं कठीण आहे, पण परिस्थिती मात्र उलट आहे. पारियाचा रवा घेता भूमीवरी त्याप्रमाणे सुखाचं असतं. ते हाताला लागतं पण हातात येत नाही. पारा जसा हाताला लागतो पण तो हातात येत नाही, त्याप्रमाणे सुख हाताला लागतं पण ते हातात येत नाही. आणि म्हणून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं म्हटलेलं आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध चोवीस कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: चिंतन हाच चिंतवणी हा प्रसारित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: ही यादी ब्यारगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: स्फूर्ती दही वाटी भर
5: थंडावा पोट भर
4: उन्हाळा असो वा उपवास
5: स्फूर्ती दही एकदम खास स्फूर्ती.
6: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
7: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
6: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
7: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
8: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह.

0: कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते, दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
4: काळजी करू नकोस, थंड हो.
3: कसं काय?
4: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
3: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
4: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
3: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती.

0: राहुल कानडे यांच्या आवाजामध्ये संदीप खरे यांची गीतरचना आपण ऐकलेत. आपण आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. श्रोते हो, आता प्रसारित करतो कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया तुम्हारे लिए या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात नक्ष लायलपुरी यांची गीतरचना. संगीतकार जयदेव.

0: तुम्हारे लिए या चित्रपटासाठी जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली नक्ष पायलपुरी यांची गीतरचना पंडित लता मंगेशकर यांच्या आवाजात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

0: श्रोते हो,
1: भारतीय हवामान खात्यानं यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी साठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. सकाळी 10:30 ते 11 या वेळेत तेव्हा जरूर गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा 0231-2-65-26-24 0231-2-65-26-24 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आणि गीत बहार हा कार्यक्रम. खानदान चित्रपटासाठी नक्ष लायलपुरी यांचं गीत ऐकूया. संगीतकार खय्याम, गायिका लता मंगेशकर.

0: खानदान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली लायल नक्षपुरी नक्ष लायलपुरी यांची गीतरचना आपण ऐकली.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोत्यांनो, अवश्य ऐका उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर.

आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत ऐकूया. गायिका लता मंगेशकर, चित्रपट अभिमान.

0: या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये वजीरू सुलतान गीत आपण ऐकत, संगीतकार होते SD बर्मन.
1: परवा एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि एक माणूस त्या एका कॉम्प्युटर सेंटरवरती गाणी भरायला आलेला होता. ते गाणी भरत असताना सर म्हणला, हे गाणं एक ऐकले गाणे मला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागत नाही, अगदी कुठल्याही प्रकारचं माझ्यासमोर व्यसन येतच नाही, पण गाणं ऐकलं की मी मला तृप्त होत.
2: पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी सदाबहार गाणी ऐकूया गाणं मनातलं या कार्यक्रमात. आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

0: श्रोते हो अवश्यायिका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला या विषयाची माहिती
1: आराखडा येतो आणि तो आपल्या खरोखर विकासाची त्याच्यामध्ये योजना साध्य होणार आहे की नाही आपल्या शहराची गरजा काय हे बघून आपण त्याच्यावरती आपले प्रतिसाद मांडले पाहिजे. यासाठी तज्ज्ञांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुद्धा विषय समजून घ्यायला पाहिजे. तज्ज्ञांना जरूर तर विचारलं पाहिजे आणि याच्यात लोकसहभाग नोंदवणं हे सरकारला अपेक्षित आहे.
0: ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. मंडळी ही माहिती तुम्ही ऐकू शकाल येत्या रविवारी म्हणजे 24 मे ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

0: श्रोते हो, येत्या सोमवारी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा मंगळवारी 26 मे रोजी 11 ते 12 या वेळेत. आपले शेतीविषयक प्रश्न शंका जरूर विचारा. यावेळेचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेंडवे. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 26 मे रोजी 11 ते 12 यावेळेत आणि आपले प्रश्न तसंच शंका जरूर विचारा. त्यासाठी आमचा फोन नंबर 0231-2562-26 0231-2562-26. आपण ऐकता आहात आकाशवाणी केंद्रावरून गीत बहार हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता आपण ऐकूया चुपके चुपके या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार SD बर्मन, गायिका लता मंगेशकर.

0: या चित्रपटासाठी एस डी बर्मन यांनी संगीत केलं. आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. श्रोत्यांनो, गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफएम 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. 9:30 प्रसारित करतो आहोत कार्यक्रम साहित्य पश्चिमा.
1: इंग्रजी साहित्य कृतींचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोतेहो नमस्कार. साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परिचय करून घेणार आहोत लेखिका कवयित्री हेलन डनमोर यांचा. वक्त्या आहेत डॉक्टर प्रभावती पाटील.
2: हेलन डनमोर या बहुविध लेखिकेचा जन्म 12 डिसेंबर 1952 रोजी यॉर्कशायर इंग्लंड येथे झाला. एक प्रतिभासंपन्न कवयित्री आणि संवेदनशील कादंबरीकार म्हणून हेलनचं ब्रिटिश साहित्यातील योगदान अतुलनीयच आहे. हेलन ही एक स्वप्ननगरीची निर्माती आहे की ज्यामध्ये ती स्वतः स्वप्न पाहते आणि वाचकांनाही पाहावयास लावते. तिच्या साहित्यकृतींमध्ये जीवनाच्या परस्पर भिन्न पैलूंचं दर्शन होतं. आनंद आणि यातना, जीत आणि हार, विजय आणि दुःख या गोष्टींचा उत्कृष्ट मिलाफ तिच्या साहित्यकृतीत दिसून येतो. लोकांचं भावजीवन, त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, लकबी, गुण अवगुण यांचं चित्रण तिच्या साहित्यात सहजपणे, सुलभतेनं आणि सुगमतेनं मांडलेलं दिसतं. खरं पाहता हेलनच्या साहित्य मनाला तिच्या लहानपणीच आकार मिळाला. तिला वाचनाची प्रचंड आवड, सपाटून वाचन करणं, मग ते इंग्रजी साहित्य असो वा रशियन साहित्य, हा एकच ध्यास. याच वाचन छंदामुळे तिच्या साहित्य जीवनाला एक कलाटणी मिळाली. हेलनच्या साहित्यकृतींवर एलिझाबेथ बॉवेन, एलिझाबेथ टेलर, व्हर्जिनिया वुल्फ, कॅथरीन मॅन्सफील्ड यांच्या साहित्यकृतींचा प्रभाव दिसून येतो.

कोणाची भाषाशैली तर कोणाचं सामाजिक विडंबन तर कोणाचा अद्भुत वास्तववाद तिला प्रभावित करतो. किंग्सले एमिस, डोरिस लेसिंग, चिनुआ अचेबे, टॉलस्टाय, पुष्किन, हिलरी मॅन्टेल, टीम लॉट यांच्या साहित्यातील अप्रतिम निसर्ग वर्णन, परिपूर्ण संवादशैली, सामाजिक वास्तववाद आणि उपरोधिक दृष्टिकोन यामुळे हेलनची प्रतिभा प्रगल्भपणत गेली. खरं तर हा वारसा तिला तिच्या आईवडिलांकडूनच मिळाला. युद्ध आणि स्थलांतर यामुळे तिचं बालपण पुरतं होरपळून गेलं होतं. तिचे दोन्ही मामा दुसऱ्या महायुद्धात बळी गेले होते. हेलन जेव्हा 18 वर्षाची झाली तेव्हा तिचे आई वडील संयुक्त राष्ट्रात तिच्या लहान भावंडांसह स्थलांतरित झाले. पण हेलन मात्र यॉर्कशायरमध्ये पदवी संपादन करण्यासाठी राहिली. पुढे ती योगायोगाने ब्रिस्टॉलमध्ये फ्रँक या वकिलास भेटली आणि 1977 ते दोघे विवाहबद्ध झाले. हेलनला प्रवासाची खूप आवड. फिनलँडमध्ये असताना तिनं देशभर प्रवास केला. नानाविध लोकांना ती भेटली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिला या लोकांमध्ये असामान्य अनुभवाची खोली दिसून आली. हेच अलौकिक अनुभव तिच्या साहित्यकृतीत पाहायला मिळतात. याच दरम्यान हेलननं विविध दैनिक आणि मासिकांसाठी कविता लेखन आणि कवितांचं रसग्रहणही केलं. इतकंच नाही तर BBC रेडिओसाठी तिनं कार्यक्रम सादर केले. रेडिओ 4 लघुनाटिकाही सादर केल्या. विषयांची विविधता, प्रसार माध्यमाला शोभणारी लेखनशैली, छोट्या छोट्या गोष्टींची, प्रसंगांची, घटनांची सुंदर मांडणी, प्रेम आणि निसर्गाचं वर्णन, मानवतावादी आणि विशाल दृष्टिकोन, सरळ साधी अकृत्रिम पण प्रसंगी अलंकारिक भाषाशैली, थोडक्यात पण परिपूर्ण विषयांची मांडणी, सोपी आणि बोलीभाषेतील स्पष्ट शब्दरचना आणि कथनात्मक शैली यामुळे हेलनला 20व्या शतकातील ब्रिटिश साहित्यामध्ये श्रेष्ठ स्थान गाठता आलं. हेलनची वाङ्मयीन कारकीर्द दैदिप्यमान आहे. तिनं विविध साहित्य प्रकारांमध्ये लिखाण केलं आहे. कविता, लघुकथा, बालसाहित्य, युवा साहित्य आणि कादंबरी असे समृद्ध साहित्य तिनं वाचकांना दिलं आहे. तिच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात कवितेतून झाली असल्यानं तिच्या इतर साहित्य प्रकारांमध्ये लयबद्ध अलंकारिक भाषाशैली दिसून येते. निसर्गचित्रण, शब्दचित्र अथवा व्यक्तिचित्र, त्यातील भावविश्व यामुळे तिची साहित्यकृती वास्तववादी वाटते. हेलननं 10 कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. 1983 तिचा द ऍपल फॉल हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 1983 प्रसिद्ध झालेल्या द सी स्केटर या कविता संग्रहास एलिस हंट बार्लेट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1988 द रॉ गार्डन हा काव्यसंग्रह वाचकांना मिळाला. तर 1997 प्रकाशित झालेल्या बेस्टियरी या काव्यसंग्रहास TS इलियट पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. हेलननं 1998 शॉर्ट डेज लॉंग नाईट्स न्यू अँड सिलेक्टेड पोएम्स हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. तर 1994 रिकव्हरिंग अ बॉडी आणि सिक्रेट्स हे 2 कविता संग्रह प्रसिद्ध केले. 2001 आउट ऑफ द ब्ल्यू आणि 2006 ग्लॅड ऑफ दीज टाइम्स या काव्यसंग्रहांनी वाचकांना मंत्रमुग्ध केलं. द मलार्की या 2012 प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाने नॅशनल पोएट्री कॉम्पिटिशन जिंकली. 2017 इनसाइड द वेव हा काव्यसंग्रह हेलनच्या शेवटच्या दिवसात लिहिला गेला. मानवी जीवनाची क्षणभंगुरता यात तिनं मांडली आहे. हेलन डनमोरचे 3 लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मानवी स्वभावाच्या अनेक छटा तिनं लघुकथेतून मांडल्या आहेत. कोमलता, निरागसता, त्याचबरोबर दुष्टपणा, कपटीपणा याचंही रेखाटन हेलननं कलात्मकतेनं केलं आहे. 1997 लव्ह ऑफ फॅट मॅन, 2000 आईस्क्रीम, तर 1994 लिहिलेला रोज हा लघुकथा संग्रह 2005 पुन्हा प्रकाशित करण्यात आला. खरं पाहता हेलनचं गद्यलिखाणातील नैपुण्य लघुकथा लेखनास सुकर ठरलं. तर याच लघुकथेच्या नाविन्यपूर्ण तंत्रामुळे तिला कादंबरी लिहिणं सुलभ झालं. बालसाहित्य आणि युवा साहित्यातील हेलनचं योगदान तर अतुलनीयच म्हणावं लागेल. साहसकथा, प्रवास वर्णनं आणि गमतीदार पण बालमनाला संस्कारक्षम बनविणारं लेखन तिनं केलं आहे. प्रभावशाली आणि प्रतिभासंपन्न कादंबरीकार म्हणून हेलन डनमोरचा नावलौकिक अधिक आहे. हेलननं युद्ध आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या, तसंच भय आणि रहस्यमय कादंबरी प्रकारही हाताळले. सायकोलॉजिकल थ्रिलर आणि मॅजिक रियालिझम या प्रकारातही तिनं कादंबऱ्या लिहिल्या. एका सर्जनशील आणि सृजनशील लेखिकेचा परिचय यामुळे वाचकांना आणि समीक्षकांनाही होतो. हेलननं 12 कादंबऱ्या लिहिल्या. 1995 प्रकाशित झालेल्या अ स्पेल ऑफ विंटर या गोथिक कादंबरीला पहिला

ऑरेंज पुरस्कार मिळाला. या रहस्यकथेमध्ये दहशत, गूढता, विकृत भय, हिंसा आणि कामुकता यांचा मिलाफ दिसून येतो. आई वडिलांच्या प्रेमाला पोरकी झालेली मुलं आजोबांच्या बोहेमियन जीवनशैलीत एकाकी जीवन जगत असताना एकमेकाकडे आकर्षित होतात. त्यातून निर्माण झालेल्या विकृत आणि गूढ प्रेमाचं वर्णन नियंत्रित भाषा शैलीत हेलननं केलं आहे. टॉकिंग टू द डेड ही सायकोलॉजिकल थ्रिलर हेलननं 1996 मध्ये प्रसिद्ध केली. दोन सख्या बहिणींच्या तीव्र आणि ताठर नातेसंबंधावर भाष्य करणारी ही कथा नीना आणि इझाबेलच्या बालपणी घडलेल्या त्यांच्या लहान भावाच्या गूढ मृत्यूशी याचं कथानक विणलं आहे. प्रेम, गुन्हा आणि त्यातून झालेली शोकांतिका अतिशय मानवीक शब्दात मांडली आहे. युअर ब्ल्यू आईड बॉय या 1998 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीची नायिका 40 वर्षीय आहे. सिमॉन ही न्यायाधीश असून तिचा नवरा डोनाल्ड हा दिवाळखोर आहे. तरीही आनंदी असणाऱ्या या कुटुंबात 20 वर्षापूर्वी घडलेल्या सिमॉनच्या जीवनातील प्रेम प्रकरणामुळे खळबळ माजते. मायकेल पुन्हा तिच्या जीवनात येतो आणि पूर्वीच्या प्रेमपत्रांचा आधार घेत तिचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो. प्रेमातील आणि नातेसंबंधातील फोलपणावर ही कादंबरी प्रकाश टाकते. 1999 मध्ये प्रकाशित झालेली विथ युअर क्रुकेड आईज पॉल आणि जॉनी या भावाभावांच्या नातेसंबंधावर केंद्रित आहे. ही कादंबरी म्हणजे सोशल रिअलिझमच. तात्कालीन समाजातील नागरी भ्रष्टाचार, लैंगिक शोषण, उच्चभ्रू लोकांची दांभिकता, व्यभिचार, सामाजिक ताणतणाव याचं चित्रण हेलननं सुंदररित्या केलं आहे. 2001 प्रकाशित झालेली द सीज ही एलन डनमोरची महान कादंबरी. ही युद्धकेंद्रित कादंबरी व्हिटप्रेड नॉव्हेल प्राइज आणि ऑरेंज प्राइज यासाठी नामांकित केली गेली. हेलननं आपल्या तीनही युद्धकेंद्रित कादंबऱ्यांमध्ये युद्धाचा तीव्र निषेध केला आहे. युद्धाचे उदात्तीकरण न करता तिनं मानवतावाद जपला. द बिट्रेल ही कादंबरी मॅन बुकर पुरस्कारासाठी लॉंगलिस्टेड होती. 2003 मॉर्निंग रुबी या कादंबरीत हेलननं अनेक वाङ्मयीन प्रकारांचा वापर केला आहे. मुख्य कथानकाला जोडलेली उपकथानकं, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकचा वापर आणि कविता अशांमुळे मुख्य कथानक थोडं भरकटलेलं वाटतं, पण रेबेका या पोरक्या नायिकेभोवती फिरणारं कथानक मन हेलावणारं आहे. 2006 हेलननं हाऊस ऑफ ऑर्फन्स ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. रशिया आणि फिनलँड बद्दल तिला नेहमीच आकर्षण. या कादंबरीत रशिया दडपशाहीच्या भूमिकेत असून फिनलँड उत्पीडित आहे. रशियन सत्तेखाली फिनलँड मधील लोक गुलामासारखे जगत होते. झार निकोलस दुसरा याला आपण फिनलँड वासियांचे सर्वस्व आहोत याचा विसर पडला आहे. अनाथ, पोरका, फिनलँड आणि फिनलँड वासीय यांच्यावरील रशियाचा दबाव हेलननं कलात्मकतेनं मांडला आहे. विशिष्ट संस्कृती, भाषा आणि वाङ्मयाची ऐतिहासिक परंपरा जपणाऱ्या फिनलँडला रशियन साम्राज्याविरुद्ध बंड पुकारावे लागले. इवा आणि डॉक्टर एकलंड या मुख्य पात्रांबरोबरच अनाथालयातील परिस्थिती हेलननं टिपली आहे. 2008 प्रकाशित झालेली काउंटिंग द स्टार्स ही कादंबरी वाचक आणि समीक्षकांचं आकर्षण ठरली. हेलनला रोमन साहित्यावर प्रचंड प्रेम. रोमन कवी कॅट्युलस आणि त्याच्यापेक्षा 15 मोठ्या असणाऱ्या क्लॉडिया मेटली या रोमन अमीर उमराव घराण्यातील स्त्रीच्या प्रेमसंबंधावर आधारित ही कथा. हेलननं रोमन शैली, बोलीभाषा आणि अलंकारिक शब्दरचना यांचा सुंदर वापर केला आहे. हेलन डनमोरनं लिहिलेल्या या विविध कादंबरी प्रकारांचा आपण परिचय करून घेतला. विविध विषयांवर प्रकाश टाकत हेलननं आपली कलात्मक शैली जपली आहे. तिच्या युद्ध कादंबऱ्यांमध्ये जर्मन लष्करी वेढा, युद्धाची भयानकता, विश्वासघात, प्रेम आणि जगण्याची धडपड, युद्धाचा मानसिक धक्का, उपासमार या आशयांवर प्रकाश टाकला गेला. तिच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये अनाथपणा आणि पालकत्व, प्रेम आणि कामुकता, विश्वासघात, युद्ध या विषयांचे प्राबल्य आढळते. तर तिच्या अन्य कादंबऱ्यांमध्ये लैंगिक शोषण, ढोंगीपणा, भ्रष्टाचार, सामाजिक ताणतणाव या विषयांची मांडणी केली गेलेली दिसते. व्यासंगी अभ्यास, स्वतंत्र दृष्टिकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस आणि वस्तुनिष्ठ साधार आणि स्फूर्तीदायक विवेचन ही तिच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्य म्हणता येईल. एक उत्तुंग बुद्धिवादी, सर्जनशील, व्यापक दृष्टिकोन असलेली 20व्या शतकातील लेखिका म्हणून हेलन डनमोरचं स्थान अढळ आणि दैदिप्यमान असंच आहे. या प्रतिभासंपन्न लेखिकेचा मृत्यू 5 जून 2017 रोजी वयाच्या 64व्या वर्षी झाला.

0: श्रोते हो, साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. डॉक्टर प्रभावती पाटील यांनी इंग्रजी लेखिका हेलन डनमोर यांचा करून दिलेला परिचय आत्ताच आपण ऐकलात. आणि आता आपण झेनर इन डार्कनेस, द सीज आणि द बिट्रेयल या हेलन डनमोर यांच्या तीन युद्ध कादंबऱ्यांचा परिचय करून घेऊया.
1: हेलननं तीन युद्ध कादंबऱ्या लिहिल्या. 1993 प्रकाशित झालेली झेनर इन डार्कनेस ही कादंबरी पहिल्या महायुद्धावर आधारित आहे, तर 2001 मधील द सीज आणि 2010 मधील द बिट्रेयल या दुसऱ्या महायुद्धांवर आधारित आहेत. या दोन्हीही महायुद्धावेळच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचा आधार घेत हेलननं नव्या काल्पनिक इतिहासाची मांडणी केली. दुर्लक्षित आणि दबलेल्या ऐतिहासिक समूहांचं आणि घटनांचं तिनं प्रभावीपणे वर्णन केलं आहे. युद्ध ही संकल्पना अनेक लेखकांच्या साहित्यकृतींच्या केंद्रस्थानी आहे, पण हेलनचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी मानवतावादी आहे. तिनं युद्धाचं उदात्तीकरण न करता सामाजिक आणि सांस्कृतिक रहस्य आपल्या कथेतून दाखविला आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवरील लष्करी लढा तिनं वर्णन न करता त्याचा अप्रत्यक्ष परिणाम किंबहुना जनसमुदायाची जगण्या मरण्याची लढाई दाखविली आहे. अर्थात तिची कथनात्मक शैली प्रभावीपणे मन हेलावून टाकणारी आहे. हेलनला युद्ध आणि इतिहास याबद्दल विशेष आकर्षण. अनेक वर्षापासूनचं तिचं वाचन, प्रवास आणि अभ्यास यामुळे तत्कालीन लोकांची विस्कळीत जीवनशैली, बोलीभाषेचा प्रभावी वापर निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. दोन राष्ट्रांमधील युद्धांमुळे सामान्य मानवी जीवन किती उद्ध्वस्त होतं हेच तिनं अनेक प्रसंगातून वर्णिलेलं आहे. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर झेनर इन डार्कनेसचे कथानक तीन स्त्रियांभोवती फिरते. क्लेअर कॉयनी, तिची मामे बहीण हना आणि मैत्रीण पेगी, तसेच शांतीच्या शोधात लंडनमधून स्थलांतरित झालेले साहित्यकार डीएच लॉरेन्स आणि त्यांची जर्मन पत्नी फ्रेडा हेही मुख्य कथानकाशी निगडीत आहेत. क्लेअरची आई लहानपणीच वारली असल्याने ती आपल्या वडिलांसोबत कॉर्नवेलमध्ये आजोळ शेजारी राहत असते. तिचे वडील लॉरेन्स प्रमाणेच लंडनमधील गर्भश्रीमंत घराण्यातील आहेत. क्लेअर आपल्या मामा, मावशी आणि मामे भावंडांसमवेत मोठी होत आहे. जॉन विलियम हा तिचा मामे भाऊ आणि क्लेअर यांच्यामधील नात्याला आता नवा प्रेमाचा अर्थ येतो आहे. झेनर हे गाव निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेलं आहे, पण युद्धामुळे येथील जनजीवन अंधकारमय झालं आहे. युद्ध, भीती, थरकाप, विश्वासघात, बॉम्ब हल्ल्यानं मानसिक संतुलन बिघडलेलं, म्हणजेच शेल शॉक्ड सैनिक, शरीराचे अवयव गमावलेले सैनिक आणि मृत्यूंचं तांडव सारं मन सुन्न करणारं आहे. युद्ध म्हणजे तरुण मुलं गायब होणं. कोणी परत आलंच तर ते न भरून येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक जखमा घेऊनच. अगणित लोकांचा युद्धात मृत्यू झाला तर अनेक लोक बॉम्ब हल्ल्याच्या आवाजानेच मृत्युमुखी पडले. कॉर्निश समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य, तेथील हवा, प्रकाश, वनस्पती आणि मानवी चैतन्य आता भयानकता आणि मृत्यूनं घेतली आहे. जॉन विलियम हा शेल शॉक्ड असून फिट फॉर नॉन मिलिटरी ड्युटीज म्हणून गणला गेला. अशा सैनिकांना लॅटरीन साफ करण्याचं काम दिलं जाई. युद्धामुळे निर्माण झालेली अवहेलना, भीती, दहशत आणि क्रूरता महाभयंकर होती. सैनिकांना गलिच्छ दलदलीच्या खड्ड्यांमध्ये राहावे लागे. हे खड्डे उंदरांमुळे आणि माणसाच्या कुजलेल्या प्रेतांमुळे दुर्गंधित होते. पुरेसं आणि वेळेवर अन्न नाही, कपडे नाहीत, वैद्यकीय सेवा नाहीत. आपल्याच जवळच्या नातलगांच्या आणि सहकाऱ्यांच्या मृत्यूचं तांडव भेदरलेल्या नजरेनं पाहायचं एक भीषण वास्तव. या अमानुष आणि क्रूर उद्ध्वस्ततेच्या पार्श्वभूमीवर हेलननं वर्णिलेला व्यक्तिगत दयाळूपणा आणि धाडस मन हेलावणारा आहे. असंख्य आपत्तींना सामना देत क्लेअरनी लॉरेन्स आणि फ्रेडाशी मैत्री जपली आहे. कॉर्निशमधील स्थानिक लोक या स्थलांतरित लोकांना जर्मनचे हेर याच दृष्टीनं पाहत होते. हेलननं सामाजिक दांभिकता आणि ताणतणाव मार्मिकपणे प्रकाशात आणला आहे. निरनिराळ्या पात्रांच्या स्वगताभोवती तिनं युद्धाचा दुष्परिणाम दाखवण्यात यशस्वी ठरली आहे. विश्वासघात, फितुरी, दगाफटका म्हणजे रणनीतीचाच भाग. राजकर्त्यांनी सामान्य जनतेचा त्यांच्या निष्पाप

पण साधेपणाचा विश्वासघात केला आहे. स्थानिक लोकांनी लॉरेन्स आणि त्यांची जर्मन पत्नी फ्रेडा यांच्यावर कडी नजर ठेवली आहे. तर जॉन विलियम्स सारखे असंख्य सैनिक ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्यांचा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी वृत्ती अनवधानाने दगेची शिकार झाली. झेनर इन डार्कनेस या कथेत हेलननं आपलेपणा, प्रेम आणि लैंगिकता या गोष्टीवरही प्रकाश टाकला आहे. क्लेअर आणि लॉरेन्स यांच्यातील मैत्री, क्लेअर आणि विलियम यांच्यातील आकर्षण, क्लेअर आणि तिचे वडील यांच्यातील संबंध, इतकेच नव्हे तर क्लेअर आणि तिच्या आजोळचे निरोगी आणि प्रसन्न दृढ संबंध, याचबरोबर क्लेअरचं स्वतःवर असलेलं प्रचंड प्रेम जे तिला नैराश्यपूर्ण आणि प्रतिकूल परिस्थितीतही महत्वाकांक्षी बनवतं, हेलनच्या लेखणीला तोड नाही. एका विशिष्ट कुटुंबाची युद्धामुळे झालेली शोकांतिका खरं पाहता समाजातील सर्वच कुटुंबांचं प्रतिनिधित्व करते. सामान्य माणसाची जगण्याची धडपड, हिंसा, स्वैराचार, क्रूरता

हेलनच्या लेखणीला तोड नाही. एका विशिष्ट कुटुंबाची युद्धामुळे झालेली शोकांतिका खरं पाहता समाजातील सर्वच कुटुंबांचं प्रतिनिधित्व करते. सामान्य माणसाचे जगण्याचे धडपड, हिंसा, स्वैराचार, क्रूरता आणि निर्दयपणे मारले जाणारे सैनिक, मृत्यूचं थैमान हेलननं हृदयद्रावकपणे वर्णवलेलं आहे. जेनर इन डार्कनेस या हेलनच्या पहिल्याच कादंबरीनं वाचक आणि समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं. दोन हजार एक मध्ये प्रकाशित झालेली द सीज ही हेलनची दुसरी युद्ध कादंबरी. लेनिनग्रॅड शहराला असलेला जर्मनी लष्करी वेढा हा रशियन नागरिकांच्या सामूहिक स्मृतींवर बसलेला जबरी घाव. या अविस्मरणीय आणि अटळ लष्करी वेढ्यादरम्यान लेनिनग्रॅड वासियांची निर्भयता आणि मनोधैर्य हेलननं उल्लेखनीयरित्या वर्णन केलं आहे. 23 वर्षीय आणा लेविन या नायिकेच्या दृष्टिकोनातून कथानक गुंफलं आहे. लेनिनग्रॅड वासियांची जगण्याची दैनंदिन धडपड अॅनाच्या माध्यमातून हेलननं रेखाटले आहे. अॅनाचे वडील युद्धातील जखमी सैनिक, मिखाईल सध्या मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. तिचा 5 वर्षाचा लहान भाऊ कोलिया भूक आणि अस्थमामुळे बेजार आहे. आपले कुटुंब जगविण्यासाठी अॅना अहोरात्र संकटाशी झुंज देत आहे. ब्रेडच्या 2 तुकड्यांसाठी भयानक थंडीमध्ये तासन तास रेशनिंगच्या रांगेत उभी राहते आहे. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ती सरपण गोळा करते आणि आपल्या परसदारी भाजीपाल्यांची बाग फुलवण्यासाठी खड्डे खणणे, मशागत करणे ही कामे सुद्धा ती करत आहे. प्रचंड महाभयंकर हिवाळा आणि हिटलरच्या नाझी सैनिकांचा लष्करी वेढा याची वीण हेलननं कलात्मकतेनं गुंफली आहे. स्लोली द सिटी सिंक्स डाऊन लाईक अ ग्रेट शिप सिंकिंग इन अन आईस फील्ड अँड अ रिंग ऑफ सीज ग्रीप्स द सिटी नथिंग कम्स इन नथिंग गोज आउट. उपासमार, कडाक्याचा हिवाळा आणि जर्मन लष्कराची पकड यामध्ये रशियन लोकांना खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. निरनिराळ्या आजारांमुळे मृत्यूनं थैमान मांडलं अशा परिस्थितीतही अॅना आणि तिचा प्रियकर अँड्रेई यांनी दाखवलेलं धैर्य वाखाणण्याजोगं आहे. हेलननं युद्धभूमीचं चित्रण न करता लोकांची प्रत्यक्ष जगण्याची धडपड रेखाटली आहे. बदलत्या कथनात्मक शैलीचा सुंदर वापर करत तिनं मॉड्युलेटिंग कॉन्शियसनेस निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. हेलननं रेखाटलेलं मृत्यूचं थैमान भयान रोमांचकारी आणि तितकंच मन हेलावणारं आहे. ती म्हणते, बीईंग डेड इज नॉर्मल. जागोजागी रस्तोरस्ती कालव्यांमध्ये स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग पाहावयास मिळतात. कुटुंबच्या कुटुंबे गोरठून मेली आहेत. मृत्यूशी दैनंदिन लढा म्हणजेच अॅना आणि तिच्या प्रियजनांसाठी अस्तित्व आहे. 2.5 वर्षाच्या या लष्करी वेढ्यानं सामूहिक उपासमार आणि संवार याची परिसीमा गाठली. अशा पार्श्वभूमीवर प्रेम आणि आपलेपणा हाच काही तो जगण्याचा आशावाद. अॅना आणि अँड्रेई मधील वाढतं प्रेम आणि अॅनाचे वडील मिखाईल आणि अॅक्ट्रेस मरीना यांच्यातील प्रेम निश्चितच कथानिकाला बळकटी देतं. अॅना अँड्रेई या जोडीपेक्षा मिखाईल मरीना ही वयस्क जोडी कमी व्यावहारिक आहे. 2 पिढ्यांमधील प्रेमाचं वर्णन हेलननं अतिशय हळुवारपणे केलं आहे. कथानकाच्या अंतिम टप्प्यात अगणित मनुष्यहानी झाली असली तरी अॅना अँड्रेई आणि कोलिया हे जिवंत आहेत. पण तरीसुद्धा युद्धाच्या पार्श्वभूमीवर सारं काही सुरळीत आहे असं म्हणता येणार नाही. द बिट्रेल ही 2010 मधील हेलनची कादंबरी द सीज या कादंबरीची सिक्वेल आहे. 1941-42 मधील निर्दयी हिवाळा, जर्मन सैन्यांचा बॉम्ब हल्ला आणि नाकाबंदी यातून जिवंत राहिलेले रशियन रहिवासी यांची जगण्याची केविलवाणी धडपड हेलनने चित्रित केली आहे. जिवंत राहणे हा एकमेव हेतू निश्चितच नव्हता, तर मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारून प्रेमभावना जोपासणे किती महत्वाचे आहे हे हेलननं दाखविलं आहे. 1952 स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा शेवटचा कालखंड. अॅना अँड्रेई आणि कोलिया ही पात्र आता केवळ वयोमानानं नाही तर मनोधैर्यानं आणि आध्यात्मिक दृष्टीनंही विकसित झाली आहेत. महायुद्धांमुळे त्यांनी खूप काही गमावलं असलं तरी त्यांची जगण्याची जिद्द त्यांच्या अस्तित्वाला सन्मान देणारी आहे. लाईफ हॅज बिकम बेटर कॉम्रेड्स, लाईफ हॅज बिकम मोर चेअरफुल या 1935 मध्ये स्टॅलिननं केलेल्या वक्तव्यातील राक्षसी विक्षिप्तपणा आजही पाहावयास

0: मिळतो. आपल्या सहकाऱ्यांवर विचित्र आरोप करत त्यांना जेरबंद बनविणे आणि यमसदनास पाठविणे अशा विक्षिप्त घटनेतून आनंद घेत स्टॅलिन आजही जिवंत आहे. होलकाव सारखे अनेक लष्करी अधिकारी प्रति स्टॅलिन बनून अत्याचार करत आहेत. रशियन लोकांचं जीवन म्हणजे नरक यातनाच. खाली मान घालून जगणं आणि अपरिचितांसारखे राहणं, अनेकांमधील एक असणं, निव्वळ एक आकृती, हेच काहीसं रशियन नागरिक अनुभवत होते. जुलमी हुकुमशहाच्या राजवटीमध्ये लोकांची होणारी कुचंबना हेलननं जिवंत उभी केली आहे. अँड्रेई हा प्रतिदेश डॉक्टर आहे. ऍना आणि अँड्रेई यांच्या सुखी आणि आनंदी जीवनाला आता धक्के बसत आहेत. लष्करी अधिकारी होलकाव याच्या कॅन्सरग्रस्त मुलाला उपचार करण्यासाठी अँड्रेईवर दबाव वाढत आहे. अँड्रेईची मानवतावादी जीवनशैली अनेक महाभयंकर घटनांची नांदी आहे. अँड्रेईनं केलेलं होलकावच्या मुलावरील ऑपरेशन अपयशी ठरलं. अँड्रेईला वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणाचा आरोप करत पदच्युत करण्यात आलं आणि बंदी बनवण्यात आलं. खरं पाहता हेलननं ऍनाला केंद्रस्थानी ठेवलं आहे. तिचे विचार, तिच्या भावना, तिचं कुटुंब आणि तिच्या भूतकाळातील खंबीर अनुभव हे सारं हेलननं बारकाईनं टिपलं आहे. इतिहासाच्या समृद्ध पार्श्वभूमीवर व्यक्तिगत जीवनाचे पैलू, त्याच्यातील जिवंतपणा आणि ज्वलंतपणा हेलननं प्रामुख्यानं रेखाटला आहे. 33 वर्षीय ऍना ही नर्सरी टीचर महत्वाकांक्षी आणि प्रचंड आशावादी आहे. वी सर्वाइव्ड बिफोर, वी गॉट थ्रू, सो वी कॅन अगेन, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा तिच्यातील जगण्याची उर्मी, जिद्द आणि विश्वास दाखवतो. आता ऍना अँड्रेईला स्वतःच्या बाळाची आस लागली आहे. दरम्यान मार्च 1953 मध्ये स्टॅलिनचा मृत्यू घोषित करण्यात आला. डॉक्टर्स प्लॉट या आरोपाखाली कैदी बनविलेल्या अनेक रशियन बांधवांची मुक्ती करण्यात आली. राजकीय कैदी असलेल्या अँड्रेईची सुद्धा यातून सुटका झाली. हेलन डनमोरने प्रेम आणि विश्वास, मग तो आई वडिलांमधील असो, बहीण भावांमधील असो, मित्र आणि सहकाऱ्यांमधील असो आणि प्रेमिकांमधील असो, अतिशय सुंदरतेने गुंफला आहे. जीवन आनंदी बनवायचं असेल तर ट्रस्ट नो वन ही शिकवणही या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर तिनं दिली आहे. खरं तर स्टॅलिनच्या दयाळूपणावर रशियन लोक आहेत हाच एक ऐतिहासिक विश्वासघातच म्हणावा लागेल. प्रति स्टॅलिन होलकाव या लष्करी अधिकाऱ्याच्या जुलमाखाली असलेली जनता हेलननं उत्कृष्टपणे रेखाटली आहे. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हेलननं समाजातील दुर्लक्षित आणि अबोल समूहांना केंद्रस्थानी ठेवलं. त्यांच्या जीवनाच्या कथा पुन्हा सांगत नवीन इतिहास रेखाटला. इतिहास हा कादंबरीत मांडला तर कादंबरी ही ऐतिहासिक बनवली. असं करताना वाङ्मयीन इतिहास हा सांस्कृतिक इतिहासाचा भाग असल्याचं दाखवून दिलं आहे. या तीनही युद्ध केंद्रित कादंबरींमध्ये हेलननं ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींबरोबरच काल्पनिक घटनांची वीण सुंदरतेनं गुंफली आहे. हेलननं युद्धाची भयानकता, लष्करी वेढा, जगण्या मरण्याच्या सीमेवरील हृदयभेदी किंकाळ्या, श्वासासाठी धडपडणारे जीव, मरणासन्न जनजीवन, भूकबळी, मृत्यूचं थैमान, मानसिक व भावनिक असंतुलन, विश्वासघात आणि शोषण या विविध घटनांचे शब्दचित्रण अनेक प्रसंगातून मांडलं आहे. युद्धाचा गौरव न करता हेलन मानवतेचा कैवार घेते. इतिहासानं महान बनविलेल्या लोकांचं तिनं चित्रण न करता सामान्य जनतेच्या कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विचारसरणीवर प्रकाश टाकला आहे. किंबहुना असं करताना तिनं जणू मानवतेचा सन्मान केला आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण इंग्रजी लेखिका कवयित्री हेलन डनमोर यांचा परिचय आणि त्यांच्या झेनर इन डार्कनेस, द सीज आणि द बिट्रेयल या युद्ध कादंबऱ्यांचा डॉक्टर प्रभावती पाटील यांनी करून दिलेला परिचय ऐकलात. श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी याच वेळी हेलन डनमोर यांच्या आणखी काही साहित्यकृतींचा परिचय करून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. इंग्रजी साहित्यकृतींचा परिचय करून

0: मालिका साहित्य पश्चिमा।
1: हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: बाळे तोंड शिवल्या गत का बंद हाय?
3: तात्या दाढ लय दुखालिया, मंजन लावून बसलोय।
2: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
3: वय दातासाठी एक नंबर।
4: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला।
5: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी।
6: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी।
5: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
6: सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरची स्फूर्ती।
7: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर मोचाचा तयार मसाला।
2: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा, वाह दिवस वसूल झाला।
3: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी।
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा।
5: सर्व सणात सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी।
6: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी।
5: स्फूर्ती दही ताक आणि लस्सी थंडगार मस्त मजेदार
6: सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरची स्फूर्ती।

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, प्रसारित करतो कार्यक्रम आपकी पसंत।

आपकी पसंद हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला साजन चित्रपटासाठी समीर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार नदीम श्रवण, गायिका अनुराधा पौडवाल आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते मुक्कामपूर बोळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजानन घायाळ, धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अवीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, मुक्कामपूर वरणगे तालुका करवीर, राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, तसंच अभी, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूर, सुशिला, विलास दावणे, कागल, सुजाता, सुरेश कुलकर्णी, कवठे महंकाळ, सुभाष मिणचे, शिरढोण, सचिन किल्लेदार, भडगाव, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, त्याचबरोबर पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, तसंच श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे, या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गीत साजन चित्रपटासाठी.

साजन चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. आपकी पसंद या कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे मुक्काम पोस्ट सुरु तुम्हाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर त्याचबरोबर कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव अर्शदअली सनदी सदिनअली सनदी कबनूर दक्ष मर्गी मुलाळ शहबाज नायकवडे सादिया नायकवडे जरीना नायकवडे शब्बीर नायकवडे रुई त्याचबरोबर देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी पाटील तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते सोनाली श्रेया रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरी ओमकार आणि माधुरी तसंच सतीश कोथमिरे राधानगरी मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड इथून रवींद्र पवार मीना पवार श्रीकांत एकनाथ काळे विजय सरोदे त्याचबरोबर चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील आदित्य पाटील इंजिनियर बाबासाहेब दुकानदार कुगे त्याचबरोबर सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरी गवई रेडिओ श्रोता संघाचे सदस्य घाटी घाटंजीवरून सर्वेश सर्वरी शौर्या सानवी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार त्याचबरोबर तानाजी खिमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खिमलापुरे संपत्ती खेमलापुरे राणी आणि अंकिता खेमलापुरे मुक्काम पोस्ट दतवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत हिरो चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिरो चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आपण ऐकत आहात आपकी पसंत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून. कार्यक्रमात यानंतर पत्र पाठवणारे श्रोते आहेत. बोरी खुर्द तहसील जाफराबाद जिल्हा जालना मराठवाडा इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, अरेगाव इथून संचित घायाळ, संचित वायाळ, मोताला इथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, करडा इथून सानवी देशमुख, सर्वत देशमुख, समस्त राजे जाधव, वायाळ देशमुख आणि परिवार. त्याचबरोबर आपल्याला पत्र पाहणारे आणखी श्रोते आहेत. काशीनाथ, राहुल, रोहित, वेदांत, आशाताई, तेज जाधव, धरणगुत्ती, मोहाली, चंडीगड इथून पत्र पाठवणारे श्रोते, टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, त्याचबरोबर कालका इथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज, साहिल, मेहरनगर उमरखेड इथून पत्र पाठवलंय, अभिजित गवाणकर, राही श्रीमती सरिता गवाणकर, प्रिन्स एकांश गवाणकर, बदलापूर इथून सिद्धांत गवाणकर, प्रणिता गवाणकर, अर्जुन गवाणकर, त्याचबरोबर आकार हाईट्स बहादूर, बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश गवाणकर, सुमित गवाणकर आणि ध्वनी गवाणकर, दयानंदनगर नांदेड इथून प्रकाश जैन, तिरुपतीनगर इथून तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सुरेश जैन, सूरज जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघाचे सदस्य जिल्हा बीड इथून आपल्याला पत्र पाठवत आहेत, रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गब्रू पैलवान थोरात, त्याचबरोबर गांधी चौक रोपड इथून हरदेव, मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक, मिका बिरक या सर्व श्रोत्यांचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे. आपकी पसंद या चित्रपटासाठी, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी हीना चित्रपटातलं गीत या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे. ऐकूया आपकी पसंद. गीतकार संगीतकार रवींद्र जैन, गायिका लता मंगेशकर, चित्रपट हीना.

टीना चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, गीतकार संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपकी पसंत हा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी पसंत कळवणारे श्रोते आहेत शनिवार पेठ बीड इथून पीबी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे, त्याचबरोबर जळगाव सोमनाथ इथून जालनावरून आपल्याला पत्र पाठवणारे नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर, मेघराज युवराज कुलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर, वाकवणी तालुका बदनापूर, सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भांबिष्टे, सारिका संभाजी सुतार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, संकेत, आनंदा, शौर्य, राजवी, संभाजी, तानाजी, अभिनव, सर्वेश, गणेश, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे लिंगनूर कापशी इथून, संजय मोरे, संगीता मोरे निर्ली तामगाव इथून, त्याचबरोबर शंकर मोरे, रंजन

वरद वैदेही स्नेहल हे सर्व श्रोते आहेत. मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मण भाऊ लोखंडे, त्याचबरोबर हिप्परसोगा औसा इथून आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया, शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख, त्याचबरोबर तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयेशा रमजान डफेदार, वीरभद्र जंगम, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघाचे सदस्य मुक्काम पोस्ट मही इथून आपल्याला पत्र पाठवतात. एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गीत कामचोर चित्रपटात.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. प्रसारित करतो आहोत लोकसंगीत कार्यक्रमात सुरुवातीला.

वन चारा चर तसे आसमान वरच्या वर पिये पाणी तो आसमानी गाईचा गोरा रंग पवन चारा चर तसे

गाय शंभूच्या शिखरी, गाय शंभूच्या शिखरी, तीन ताळा सिंगावरी लिंगे फुटली शरीरी गाय लागुनी। गाय शंभूच्या शिखरी तीन ताळ

दात म्हणे अवघे जन एवढी गाय द्यावी सांगून मग करा तुम्ही गायन समरांगणी. नात म्हणे अवघे जन नात म्हणे अवघे जन एवढी गाय द्यावी सांगून मग करा तुम्ही.

या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणी साठ्याचा आपण काटकसरीनं कसा वापर करू शकतो याविषयी बोलूया आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. यासाठीचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे. आपण आम्हाला फोन करू शकता 0231-265-2624 या आमच्या क्रमांकावरती. नंबर 0231-265-2624. तेव्हा आज सकाळी 11 वाजेपर्यंत आपण आम्हाला फोन करू शकता गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. जगन्नाथ श्यामराव जगताप यांनी सादर केलेला भेदिक तुरा ऐकूया.

बाप भरताचा उपदेश केला गो नारदान।

आस सोसून नाही तो विसरला हरिनामाला। द्रौपदीच्या संकटी धावला गोकुळचा

मनाने वाटे धरावे गणपत रावांचे चरण आशीर्वादाने शाहीर जगदंब घेत असे.

जगन्नाथ श्यामराव जगताप यांनी सादर केलेलं भेटी तुला आपण ऐकलात. आपण ऐकत आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि आपले शेतीविषयक प्रश्न तसंच शंका जरूर विचारा. यावेळचा विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत आणि आपले प्रश्न

0: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया जगन्नाथ तुकाराम इंगळे यांनी सादर केलेलं खंडोबा गीत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती 11 वाजलेत. प्रसारित करतो आहोत रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 357. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायिका अनुराधा पौडवाल.

रामचरितमानस गान या कार्यक्रमाचा भाग 357 आताच आपण ऐकलात. गीतकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भंडारा आणि गायिका होत्या अनुराधा पौडवाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. प्रसारित करतो आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं पहिलं गीत आपण ऐकूया अलबेला या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित, गायक कलाकार अलका याज्ञिक आणि कुमार सानू.

अलबेला या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना पाहिली, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात.

श्रोतेहो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये जीवन त्यांना कळले हो, गेली 50 वर्षाहून अधिक काळ विना मुबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सूक्ष्म बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत. त्याचबरोबर अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा, सादरकर्त्या तेजा दुर्वे. त्याचबरोबर आकाशवाणी @90 या अंतर्गत निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. यामध्ये युद्धजन्य परिस्थितीत आकाशवाणीची भूमिका याविषयी आपण ऐकू शकाल. लेखन किशोर कुलकर्णी, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. आज संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या अंतर्गत रामराम प्रभू कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण एफ एम 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍपवरती. आपण ऐकत आहात गाता रहेगा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता दिल क्या करे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात, संगीतकार जतीन ललित.

0: दिल क्या करे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जतीन ललित, गायक कलाकार होते अलका याज्ञिक आणि उदित नारायण.
1: श्रोते हो, येत्या सोमवारी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अनुजा भावे यांची मुलाखत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. राजा चित्रपटासाठी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार उदित नारायण आणि अलका याज्ञिक.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून गीत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता राजा चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया जान तेरे नाम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या आवाजात अजीज खान यांची गीतरचना. संगीतकार पुन्हा एकदा नदीम श्रवण.

0: சேரினாம்.
1: श्रोते हो अवश्यायिका कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये प्राधिकरणाला विशेष नियोजनाचा दर्जा मिळाला या विषयाची माहिती
2: प्रारूप आराखडा येतो आणि तो आपल्या खरोखर विकासाची त्याच्यामध्ये योजना साध्य होणार आहे की नाही, आपल्या शहराची गरज काय हे बघून आपण त्याच्यावरती आपले प्रतिसाद मांडले पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुद्धा विषय समजून घ्यायला पाहिजे, तज्ज्ञांना जरूर तर विचारलं पाहिजे आणि याच्यात लोकसहभाग नोंदवणं हे सरकारला अपेक्षित आहे.
1: ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. मंडळी ही माहिती तुम्ही ऐकू शकाल येत्या रविवारी म्हणजे 24 मे ला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर.

आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता इश्क या चित्रपटासाठी उदित नारायण आणि विभा शर्मा यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अन्नू मलिक.

नारायण आणि विभा शर्मा यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं इश्क चित्रपटासाठी. संगीतकार होते अनू मलिक. आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत आपले शेतीविषयक प्रश्न आणि शंका जरूर विचारा. विषय आहे कृषी निविष्ठा खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे. तेव्हा जरूर फोन करा मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत. आमचा फोन नंबर 0231 2562 26 0231 2562 26.

नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला आवाहन करते की माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय प्रक्रियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी समाधान समारोह या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी झाला असून दिनांक 21 ऑगस्ट 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी हे विशेष लोकअदालतीमध्ये समारोप होणार आहे. या सदर विशेष लोकअदालतीचा उद्देश हा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेद्वारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष

0: याद्वारे मी सर्व वकील, पक्षकार, संबंधित हितधारकांना या उपक्रमात सक्रिय सहभागी घेण्याचे आणि वादाचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करते. सदर प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने, आभासी म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील या प्रक्रियेत पक्षकार म्हणून उपस्थित राहू शकता. या समाधान समारोह 2026 ची अजून अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे संपर्क करू शकता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर येथे 71 प्रकरणे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथून प्राप्त झाली आहेत. या सदर प्रकरणांमध्ये आम्ही पक्षकारांना नोटीस काढून त्यांना या समाधान समारोह 2026 मध्ये सलोख्याने निपटारा करण्यासाठी येण्याचे आवाहन देखील केले आहे, जेणेकरून ज्यांची प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ती सर्व प्रकरणे तुम्हाला इथे सलोख्याने मिटवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. धन्यवाद.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ जारी.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआर ॲपवरती. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. बाजीगर चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात गौरव कानपुरी यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार अनु मलिक.

बाजीगर या चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात गौ यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: हे प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती दुपारचे 12 वाजतात। आता वनिता मंडळाचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोहोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं. मधुबन

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो. काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात, तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्रीण आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहे. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं.

0: मी 10 वर्षापर्यंत तिथं होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मम्मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं मागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं, मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले, कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत अंथरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मग तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपला आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालूवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
1: तीच आठवण आईची
0: काय
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
0: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
0: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे, बायाजीना आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं वगैरे?
0: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये. त्यामुळं हा तिथला संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे ते दिसत होतं, आजूबाजूला घडत होतं, त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढं काय काय झालं?
0: हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं DED आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिहार केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचं होतं. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक ननंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदम खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती म्हणाली गं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबेली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचं इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळं मग मी ती नोकरी सोडली आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम

0: मासाची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, का वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगर मध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला एक नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोने यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली, पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजून अंगावर घेतीये पदराखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत 5-6 भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दालू पेला जातो पण का, मी बायकोला बदवणार काय, झिपल्या धलून बोलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तर मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम ह्या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते आफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आफूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळे जी बुबळे आहेत ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्या पुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढे ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषध उपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं, माझ्या कमरेला एक मोठ्याच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुरतं. मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची.

0: आणि आई आई खूप आग होती अगं बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती. काय अनुभव त्यावेळेस आठवतोय तुम्हाला?
0: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसरी दिवशी तरी काय केलं, उंबरा होता, त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्रावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही, एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला होता, मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करत होता कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला. काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसेच्या, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, राहण्याचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यातनं एक कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं, चल आपण काकीकडे घेऊन जाऊया. म्हणून मी ठेवून घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळी माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्र, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणीला.
0: ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत, चल आपण काकींकडे घेऊन जाऊया. म्हणून त्या गाढवाला हळूहळू हळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक आणि ते आलं गाढव आमच्याकडे. तो जन्माला गाढव थानांना पेलं पाहिजे ना, त्याचे काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, त्याचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लागेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं ते दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं ते दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे. तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्या 30-40 वर्ष होती रेखा. त्यावर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल, रेखा तिच्या तोंडात नाची खाली लाळ गळायची लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती ती अशी पुसून काढावी लागायची इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा तेवढा घास खाल्ला की झोपायची मग तिला थोडं

0: आणि परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला, पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वाचते. एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा. तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता तरी सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला, लगेच म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलीत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या म्हणल्या नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो. पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून. पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी जरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्यांना मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं. मला तिचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. त्या मुलींचं
1: अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत. आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती. ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली. त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणून सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचं आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला

0: मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड. तर इतकं छान विक्री व्हायची, परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना कधी हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे. मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची, कोल्हापुरात जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने, म्हणजे कानातले, गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकाला मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, चार पैसे मिळावेत बायकाला, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर. निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडू सुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर

0: असताना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडे त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. तीन तीन वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसळतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं, त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात अमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं, तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं, वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरं आहे.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडं काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्व पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा,

0: युद्ध सीमेवर लढलं जातं
1: हो
0: हे खरंय, पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
0: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय, तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो?
0: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय, पण ते काम कसं करत होतं?

0: या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
0: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
0: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
0: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
0: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
0: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
0: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने
0: मिळवला. बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. नाही का?
0: खरंय,
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
0: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये, जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली, यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
0: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग?
1: हो, विचार करा,
0: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे, तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
0: हो ना,
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
0: बरं,
1: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का?
0: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
1: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं?
0: हो ना,
1: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
0: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी, याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट.
0: हो हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो,
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे,
0: हो, हो, हो,
1: वो भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं होतं
1: हे. रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना.

0: यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारीपर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
1: नक्कीच.
0: 1962, 1965 आणि 1971 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली आणि बनत आहे.
1: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
0: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो.
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालंय.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
1: हो,
0: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाला.
1: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा
1: हो,
0: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले,
1: हो,
0: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
1: हो ना,
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बरं का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या धुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ जाणारा खेड्यागावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोडं म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेड्यागावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फार शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26-7-1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं 1960 मध्ये. रेडिओ ऐकला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीने झाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने त्यांना म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्या वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकले आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली. शेवटी होत आहे याबद्दल आकाशवाणी

0: जोतू करावं इतकं आहे आपलं माहिती बरोबर.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना

उपाययोजना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. अखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15-ट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2-3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3रा भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या

हॉकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 हून अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 आठवड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या

संज्ञा वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा, भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं, तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी आणि ठाणे

जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजे सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर आजच्या या कार्यक्रमात

0: नमस्कार.
1: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
0: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्न त्यावेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो. सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशनमध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळी मिटिंग बघायला लागलो मी. त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मिटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मिटिंग अटेंड कर. तिथं एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आमची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली. 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथं मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्या पर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापने जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असेल इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीममध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मिटिंग अटेंड करणे, मग तिथं तिथले वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मिटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीचे जे मिटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्याचे म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मिटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं, कामकाज समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक, म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल, याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चित असतो. खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणून मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये. आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली. त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी. पण मी थांबलो नाही, त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्विस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा

0: थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे, ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्यासुद्धा कमी आहे, कामाचं नेचरसुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतानाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावर ती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 तिथं अभ्यास करणे, 10-10:30 ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच होतो ओरसला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 तिथंच करायचो. मग ही जर्नी माझी चालूच होती, हे जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे सायकल चालू होतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली, त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग ही माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्व परीक्षा झाली 1 डिसेंबर 2024 तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्व परीक्षा पण चांगल्या मार्काने, चांगले मार्क आले पूर्व परीक्षेला, त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेस मध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅराथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, त्यामुळे थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर,
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो, की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे, आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याचनंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, किंवा केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या काळाला मला मदत केला, त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठं यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही, पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्त्वाचा रोल ह्या संस्थेचा आहेच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राई करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची व्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री स्टेरिंग कोल्हापूरची, पण तिथं काय फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडं चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला, पर्टिक्युलर

0: त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेयर स्टेनिंग सेंटरमध्ये जाऊ, अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करी मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो. आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्रिय स्टेनिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्रिय स्टेनिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रिय स्टेनिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रिय स्टेनिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला. आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा, जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा, सगळ्या बॅकग्राऊंडची, महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये, त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते न होता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 ची कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं 1-2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित हिथंच गुरपडून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढं, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असा एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही, की लहानपणापासून असेल एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असेल की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असं. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घणाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचं एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जी काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला

0: लागले मग मी कसं करू असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा मला तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपले फॅमिली हेज असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यास थोडाशी सध्याच्या सिच्युएशन मध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, ह्यासाठी मी थोडंसं होल्डवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेचा अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता. की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉनस्टॉप 3-3, 4-4 तास बसून हा कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढं जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढं गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण तर आहे मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे मला भेटत गेली सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्याचा भाग नसते, मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळं ती हार सुद्धा

तुमच्या इतकी प्रेरणा दे असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल, तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे, स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात

मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील प्रयोगशील संगीतकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचा आज 12वा स्मृतिदिन. त्यानिमित्त एक होता विदूषक या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट की चर्चा होती है. लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफ गोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण

0: होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
1: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत

0: होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी दोन सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2°C नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
3: श्रोते हो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावन, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती

0: मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोत्यो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर

0: आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदणी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट टू कुटुंब

0: प्रमुख, तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची, तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे, तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना, त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत. तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर हा जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. असंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता

0: 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतर त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.

0: वेळझिलीय शेतीविषयक कार्यक्रमाची केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया. किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 50 ते 59%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 22 व 23 मे रोजी कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25 व 26 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 46%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 22 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

0: सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 70%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। हवामान इशारा, सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पक्व झालेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा। कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना व विजांचा कडकडाट तसेच वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी। धन्यवाद।
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात।

0: हुआ, अब बात नहीं होती क्या?
1: अब तो झट से बात हो जाती है।
0: ऐसा क्या?
2: हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है।
3: और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है। ये देखो आ गया।
0: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म।
4: हाँ।
0: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है।
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें। किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर।
6: मंडळी, आता कार्यक्रमात पुढे जाऊया। आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम राम राम पाहुणे आता ऐकूया। सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार।
7: राम राम पाहुणे ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत। भाऊचा राम राम
8: आणि अक्काचा नमस्कार।
7: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमनाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला।
8: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत।
7: नक्कीच। तर उशिरा आलेले हे पहिलं पत्र माझ्या हातात आहे। स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडेचे, तर कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशीचे श्रोते यांनी पत्रात म्हटलंय की मागील आठवड्यातील हुमानाचं उत्तर आहे असं म्हणून उत्तर लिहायचं बहुतेक ते विसरलेले आहेत, पण सोबत 34व्या वर्धापन दिनाच्या आकाशवाणीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एक चारोळी लिहून पाठवली आहे। ते म्हणतायत की जपली ती कला सुमधुर ती वाणी, शुभेच्छा स्वीकारण्यास तयार आहे आकाशवाणी।
8: वा, खूप छान ओळी यांनी लिहून पाठवलेत। तर हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर विशाल ऋतुजा रोहित ऋतुराज संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळा इथून, याचबरोबर सारिका आणि लहुराज नवाळे महे तालुका करवीर इथून। तर यांनी आपण करवंदाबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। यासोबतच आकाशवाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत।
7: जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बानो दस्तगीर फैजन बी बाबा सिमर इलान आणि करिश्मा शेख सानिया शकील पठाण चांदणी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांनी करवंद हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आवडतात असं कळवलंय।
8: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते कृष्णात कांबळे गीता सुशांत आणि सुहास कांबळे तालुका कागल बेलवळे खुर्द इथले।
7: बर, जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, तर परभणीहून गणेश हारगावकर यांचं पत्र आहे। यांनी करवंद हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलेच, शिवाय आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आम्ही आवडीनं ऐकत असतो असा अभिप्राय दिलाय।
8: हे पुढचं पत्र पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथून। तर यांनी आपण सूर्याबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। यासोबतच हे असं म्हणतायत की वीज कोसळताना कोणती काळजी घ्यावी याविषयी जो गीतसंवाद प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला आणि 3 मे रोजी प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला। तर भाऊ, आता उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची। पण भाऊ, त्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं।
7: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं, आभाळात आधी युद्धासारखा थरार होतो, धुळीचे आवाढव्य लोट घेऊन वारा सुटतो आणि मग जमिनीवर पाण्यासोबत गारांचा वर्षाव होतो, तर ओळखा पाहू मी कोण?
8: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे वळीव पाऊस, म्हणजेच वळवाचा पाऊस।
7: तर बघूया या हुमानाचं अचूक उत्तर आणि अभिप्राय कुठल्या कुठल्या श्रोत्यांनी आपल्याला लिहून पाठवलेत।
8: हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी यांनी गावभाग सांगली इथून। तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे।
7: संपत्ती राणी अंकिता तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे दत्तवाड तालुका शिरोळच्या श्रोत्यांचं पत्र आहे। यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर अवकाळी पाऊस आपल्याला लिहून पाठवलंय।
8: हे पत्र पाठवलंय स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांब

0: पवडे आणि वारणा कापशी इथून कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा आणि उत्तम पाटील यांनी, तर यांनी वळवाचा पाऊस हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आहे माझ्या हातात. श्रोते आहेत देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील सोन्याची शिरुलीचे, संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून, श्रेया सोनाली रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय शिवानी कांबळे यांनी अलाहाबाद इथून, याचबरोबर दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे मौजे सांगाव इथले, आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीचे श्रोते, तर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुडे बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हवामानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 17 मे रोजी प्रसारित झालेला गप्पा गाणी हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: हे पत्र आपल्याला पाठवलंय महादेवराव डोंगळे, शरण्या, आदित्य डोंगळे यांनी घोटवडे इथून, तर रेयांश खतकर, शिवतेज आणि रश्मीन खतकर यांनी गोकुळ शिरगाव इथून, तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबैर, इम्रान, हैदर, राहत, माहिरा, आयशा, अहमद, सुफियान, लोमान, शाहिदा, अरमान, सोनू मुनू हे श्रोते आहेत रुकडी तालुका हातकणंगलेचे, यांनी सुद्धा आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय.
0: आम्हाला परसबागेची माहिती खूप आवडते. आम्ही सर्वजण एकत्र बसून रेडिओ ऐकत असतो. आपकी पसंद, आपली आवड या कार्यक्रमात आम्हाला पोहोच मिळते. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत, असं म्हणत आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आपल्या या श्रोत्यांनी. श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमलताई, पूजा, सागर, आदित्य पाटील आणि बाबासू दुकानदार कुगे, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप, चंदूर इथले श्रोते.
1: चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लताताई, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग इथून, रोहिणी पाटील, मेघा पाटील आणि संजना यांचं हे पत्र आहे. यांनी सुद्धा आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असंही त्यांनी कळवलंय.
0: हे पत्र पाठवलंय सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी इथून, तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून रविवारी सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड आणि आपली आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडले, असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: वळवाचा पाऊस हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पत्र आहे छाया चौगले, तानाजी चौगले यांचं, उजळाईवाडी तालुका करवीर इथून.
0: अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई इथले श्रोते आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच हे असं म्हणतात की 16 मे रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात सर्वच पत्रांना पोहोच मिळते. यासोबतच आपकी पसंद, आपली आवड, शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. या सर्व कार्यक्रम प्रसारणाबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे खूप खूप खूप आभार.
1: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलोनी इचलकरंजी इथून पत्र आले. यांनी सुद्धा आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 18 मे रोजी सकाळी 7 वाजता प्रसारित झालेला ऐसी अक्षरे रसिके यामधील धडपड हा विद्या पाटील लिखित ललितबंध आम्हाला खूप आवडला.
0: हे पत्र पाठवले कलर श्रोता संघ गडिंग्लज इथून, किरण शिंदे, शिवाजीबाबू मेस्त्री, नजाकत, वसंत, महेश कोळी, विणू, पवन, बबू घेवडे आणि सलमान यांनी.
1: बर,
0: तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: विश्वनाथ बाबू मोरे, कणेरीवाडी इथल्या श्रोत्यांचं हे पत्र आहे. त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. शेतीविषयक माहिती, आरोग्यविषयक माहिती आकाशवाणीकडून मिळते. खूप खूप धन्यवाद म्हटले त्यांनी प्रसारणाबद्दल आणि रामराम पाहुणं हा कार्यक्रम देखील खूप चांगला होतो असंही कळवलंय.
0: हे पत्र पाठवलंय प्रसन्नजीत धेंडे, श्रीधर मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक अमिता लोटे, रिया अमृता कांबळे, रितिजा, डॉक्टर पल्लवी धेंडे, अथर्व धेंडे, आरिश, अतुल, स्वराज आणि समस्त धेंडे परिवार यांनी मुक्काम पोस्ट सावळज इथून, तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की रविवार दिनांक

0: 17 मे रोजी प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला. यासोबतच वनिता मंडळ हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संगीता राणे यांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली ती आम्हाला खूप आवडली.
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव भक्ती, भूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, अंजनी, शिवाजी पाटील, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमालाचे हे श्रोते, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगावचे, भाटणवाडीहून तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार, तर आमजाई भरवडे तालुका राधानगरीहून कोमल, सागर, आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे यांनी अभिप्राय दाखल पत्र पाठवले. ते म्हणतायत, आकाशवाणीचे शेतीविषयक कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतात. यातून मिळणारी माहिती उपयुक्त असते. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
0: हे पत्र पाठवलंय देदणादन ग्रुप, सुवर्ण कांबळे, तारवे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोली इथून. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आम्हाला रामराम पावणं, शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम खूपच आवडतात. यासोबतच आपली आवड, आपकी पसंद, गप्पा गाणी, गाणं मनातलं, स्नेहांकित, कायद्याविषयी बोलू काही, अमृतधारा हे कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडतात.
1: हसत खेळत महिला भजनी मंडळ, सरिता शांताराम पाटील, दीपाली नंदकुमार तोडकर, रेखा बाळू तिप्पे, लता गोपाळ भोसले, केरुबाई आणि शांताबाई तिप्पे, सुरेश रामू साबळे, रघुनाथ शेंत्रे, दत्ता गोरे, आनंदा गायकवाड, मारुती ढोकरे, संजय जाधव, अनिता मारुती देशमुख, तमनाकवाडाचे हे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. आणि 15 मे रोजी सायंकाळी माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात भात बियाणे खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी जो गीतसंवाद प्रसारित झाला तो खूप उपयुक्त होता. या कार्यक्रमातून बहुमूल्य माहिती मिळाली. प्रसारणाबद्दल धन्यवाद.
0: कार्यक्रमातलं पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, पंचशीलनगर, वरणगेथले. हे पत्र आपल्याला पाठवलंय राजाराम गायकवाड, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दामणे, कागल, सुजाता, सुरेश कुलकर्णी, कवठे, महांकाळ, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, सचिन किल्लेदार, भडगाव आणि शशिकांत पाटील यांनी कुरुंदवाड इथून. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की नेहमीप्रमाणेच आपला कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला आणि हुमानही आवडलं असं म्हणत त्यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
1: आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगे तालुका करवीरचे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर वळवाचा पाऊस हे आपल्याला लिहून पाठवले. आणि एखाद्या श्रोत्यानं या कार्यक्रमासाठी पत्र पाठवलं, ते वेळेत आपल्यापर्यंत पोहोचलं नाही आणि कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर ते जरी पोहोचलं तरी आपण ते पत्र पुढच्या कार्यक्रमात 100% घेता हे ऐकून खूप बरं वाटतं आणि याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे धन्यवाद मानले आहेत.
0: आपले सर्वच कार्यक्रम मार्मिक आणि हेतुपूरक असतात असं म्हणत आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपल्या या श्रोत्यांनी केलाय आणि यासोबतच बकरी ईदच्या सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे श्रोते आहेत विजय सुतार, शिवतेज सुतार, शैला दिलीप पोद्दार, शोभा रवींद्र मेस्त्री, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार आणि बाबासो पाटील, राधाई रेसिडेन्सी, मीराबाग, रंकाळा, कोल्हापूर इथून.
1: अक्का, एक पत्र आहे माझ्या हातात. थोडस पावसामुळे त्यातले शब्द दिसेनासे झालेत, भिजले बहुतेक, पण फक्त श्रोत्यांचं नाव दिसत असल्यामुळे आपण यांना पोहोच देऊया.
0: तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून, शशिकांत विश्वास पोद्दार, संदीप, भारती, विश्वास, शंकर आणि लक्ष्मी पोद्दार यासोबतच वैभव शिवाजी तानुगडे. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला रामराम पाहुणं हा कार्यक्रम खूप आवडतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण असतात असं म्हणत त्यांनी कार्यक्रम प्रसारणाबद्दल आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता, धम्ममित्र, समस्त सिंगणकर परिवार यांनी हे पत्र पाठवले. त्यांनी आपल्या पत्रामध्ये काही हुमानं लिहून पाठवली आहेत, तर त्या हुमानांचं आपण

0: नक्कीच समावेश करण्याचा प्रयत्न करूया.
1: नक्कीच. तर भाऊ, कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, वरणगे इथून. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि सोबतच आकाशवाणीबद्दल थोडीशी माहिती लिहून पाठवली आहे. बरं का? हे असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम बहारदार असतात आणि सोबतच श्रवणीय सुद्धा असतात. भारतीय समाजात रेडिओला महत्व आहे. समुदायाच्या विकासामध्ये रेडिओचं भरीव योगदान आहे. अत्यंत जिव्हाळ्याचं माध्यम म्हणजे रेडिओ. असं म्हणत त्यांनी आकाशवाणी कोल्हापूरला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
0: आणि अक्का, आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बऱ्याच पत्रांमध्ये वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आपल्याला अनेकांनी दिलेल्या आहेत.
1: तर श्रोते हो, तुम्हाला सुद्धा
0: वर्धापन दिनाच्या
1: खूप खूप शुभेच्छा.

0: असं म्हणतात की आपल्या आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम बहारदार असतात आणि सोबतच श्रवणीय सुद्धा असतात. भारतीय समाजात रेडिओला महत्व आहे. समुदायाच्या विकासामध्ये रेडिओचं भरीव योगदान आहे. अत्यंत जिव्हाळ्याचं माध्यम म्हणजे रेडिओ, असं म्हणत त्यांनी आकाशवाणी कोल्हापूरला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: आणि अक्का, आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बऱ्याच पत्रांमध्ये वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आपल्याला अनेकांनी दिलेल्या आहेत.
0: तर श्रोते हो, तुम्हाला सुद्धा
1: वर्धापन दिनाच्या
0: खूप खूप शुभेच्छा. तर भाऊ, कार्यक्रमात आता वेळ झालीये हुमानाची.
1: तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. मी आहे निसर्गाचा छोटा दिवा, रात्रीच्या अंधारात चमकतो, विना विजेचा प्रकाश देतो, तर ओळखा पाहू मी कोण.
0: माझ्या मते भाऊ, ह्याला क्लू द्यायची काहीच गरज नाहीये.
1: अगदी सोपं आहे उत्तर.
0: एकदम सोपं उत्तर आहे, पण हुमान मी पुन्हा एकदा सांगते. मी आहे निसर्गाचा छोटासा दिवा, रात्रीच्या अंधारात मी चमकतो आणि विना विजेचा प्रकाश देतो, तर ओळखा पाहू मी कोण.
1: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता,
0: रामराम पावणं, किसानवाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
1: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आणि तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या.
1: पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींचा पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं आत्ताच आपण ऐकलात.

मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचा इंद्रधनुष उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: वाद्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि

अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1-22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ

0: लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धनगरी ओव्या.

0: मारुकडला मधल्या तळाला विचार पडला कुणाला?
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं त्या ठिकाणाला
1: भाने मात्र तो लागले होते आनंदचा छळ तो करायला.
0: सख्या भाने सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं.
1: अरे राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे येचून आणले तुला हाल पाणी नाही बघ म्हणले.
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही.
0: नाही दिला झाला नागवा जा पहिले असं तिवळाला.
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला.
0: सकाळ दिवस दुपारला आला राळ याचा घेऊन शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईटला.

0: पक्षी घ्या ये.
1: तुला वहिनीला आले होते तो काय
0: बोलायला? रांडण भरून अंडण म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं?
1: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला.
0: आता असं करायचं शाल सराटा पाण्या नाही लावायचं सर्व बरी का?
1: वैगे चांगला हे सुद्धा
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं.
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बरी का?
1: आणि
0: नागोबाने सर्व अंडी वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली.
1: रगत

0: सातजणी भाऊ तर वाघासारखे असत.
1: जस पोटाच्या पाठी माझ्या लागून गेलं
0: कसलं आलं माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझं कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिथे आम्हाला का सरत आलता. साडेसात वर्षाचे सणी संपले आधी सात जाणे भाऊ त्या ठिकाण्याला
1: स्वतः
0: काही केलं
1: आणि सात जण भाऊ मात्र तो बघा मुंबईच न
0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगे गेलं पाहिजे नाही ते झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाण्याला
0: तरी साध्य झाले बैलाने विचार केला मनाला
1: स्वतः
0: बाबा आता जे आता तरी आपल्या पती महाराज आलं
1: आपणाला
0: नाही का ठेवत काही का

0: पाटी घ्यायला जायचं, गुराच्या पोराचं संगे लावून द्यायचं,
1: म्हणजे शान गोळा करायला।
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला,
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर काल तर म्हणजेच्या तोंडाला विचार केला, पंच अर्थ घेतल्या,
1: वैगी ओवाळलं पाहिजे आपल्या मालकाला। आता
0: ओवाळताना काय लागत महाराज बोलायला,
1: तर स्वतः त्यावेळेला
0: म्हणलं माझी भन कुठे तेवढ्या ध्यान,
1: वैगी वाणिकीने एकूण एक माझी भन पहिली घेऊन येऊन मग मला अर्थ
0: पत्ते महाराज काय सांगायचं तुम्हाला,
1: तर काय झालं या

0: जर का पोर भाकरी सोडून बसेल ते
1: तर स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खायला.
0: आई लाभ्या राणी तर बरोबर आहे म्हणजे खरंच आहे.
1: होय होय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणी आला पळून वरी का
1: स्वतः लागला होता डोळ्याला दिसायला
0: धरती.

0: सत्यगुड का दिला
1: अरे स्वतः मात्र बघा
0: हे दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारा का झाला
1: आहे तू ऐकून घे सगळं काय सुद्धा ठरू नाही
0: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तिथे मोठ बनवायला
0: मोठ बांधला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकाळ नवर घडायला
0: शंकर पार्वतीच्या हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बदला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्यावेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
0: हतरला घुंगडी त्यावेळेला
1: आणि

आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या। लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे। रात्रीचे 8:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला कविवर्य भारा तांबे यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर लता मंगेशकर यांचं।

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कविवर्य भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गिरीश वझलवार यांचं गीत

आपण ऐकत होतात गिरीश वझलवार यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत, संगीतकार प्रभाकर पंडित. कार्यक्रमात यानंतर कुसुमाग्रज यांची गीतरचना अंजली विघ्ने यांच्या स्वरामध्ये.

अंजली विघ्ने यांच्या स्वरातलं कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 आणि समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 आणि स्पॉटलाईट, 9:30 आणि राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.